FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲप वर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. 5:58 झाली आहेत. आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत. श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात. आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ, शके 1948, अर्थात 7 जुलै 2026.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अमृतधारा श्रोतेहो, भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुधीर फडके यांच्या आवाजातील भूपाळीनं.

श्रोतेहो अमृतधारा भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात संत एकनाथ महाराजांची भक्तिरचना, संगीत श्रीधर फडके यांचं.

श्रोतेहो, हा होता प्रभाकर कारेकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूजॉन AIR ॲपवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेली ही भक्तीरचना.

श्रोतेहो, ही होती जयश्री बेलसरे यांनी गायलेली रचना अमृतधारा. भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेली हिंदी भक्ती रचना.

श्रोतेहो, अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

जाणून घेऊया आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी. रूपरेषेनंतर म्हणजेच 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत सुपर नेपियर चारा पीक लागवड याविषयीची माहिती आम्ही प्रसारित करू.

45 मिनिटांनी आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. 6:50 परिसर अंतर्गत पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा कार्यक्रम आयसी अक्षरे रसिके या साहित्यविषय कार्यक्रमाची वेळ असेल 7:00. यामध्ये संयम हा प्रफुल्लता वाकळे लिखित वैचारिक बंध. 7:25 दिलखुलास, 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERT चा प्रायोजित

9:08 वाजता कोल्हापूर दर्पण, 8:40 चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 9 गीतबहार, 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम। श्रोतेहो, आज सकाळी 10 कृषी संजीवनी सप्ताह निमित्त कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती, लेखन प्राध्यापक डॉ गोपाळ शिंदे। सकाळी 10:30 लोकसंगीत, 11 रामचरित मानस गान आणि 11:10 गाणं मनातलं। दुपारी 12 वनिता मंडळी अंतर्गत आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओवरून। दुपारी 1 विविध भरतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू। संध्याकाळी 5:30 युववाणी, 6:35 अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम, 7:15 विधिमंडळ समालोचन आणि 7:30 किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद, यामध्ये शेवगा लागवड आणि अर्थशास्त्र याविषयी डॉ रचना कोळंबकर यांनी दिलेली माहिती। श्रोतेहो, याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू। आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं।

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:40 आणि 40 सेकंद झाली आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात सुपर नेपियर चारा लागवड या विषयीच्या माहितीचा दुसरा भाग ऐकूया.
2: उन्हाळ्यात जर लागवड केली तर गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरुवातीला 2 आणि त्यानंतर 8 ते 10 दिवसांच्या अंतरानं पाणी द्यावं. त्यानंतर प्रत्येक 10 दिवसाच्या अंतरानं पाणी द्यावं. पावसाळ्यामध्ये गरज असल्यास दर 12 ते 15 दिवसांनी पाणी द्यावं. थंडीच्या काळात 10 ते 12 दिवसांनी पाणी द्यावं. मंडळी, पहिली कापणी 2.5 ते 3 महिन्यांनी म्हणजेच सुमारे 90 दिवसाच्या आसपास करावी. पुढच्या कापण्या 50 ते 70 दिवसाच्या दरम्यान केल्यास सकस, रसाळ, पोषणतत्वयुक्त, पचनाला हलका चारा उपलब्ध होतो. कापणी जमिनीच्या लगत करावी. कापणीला उशीर केला तर रस प्रथिनांचं प्रमाण कमी होऊन चाऱ्यातल्या तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढतं. त्यामुळं चारा चवदार राहत नाही. तंतुमय पदार्थांचं चाऱ्यातलं प्रमाण वाढलं की पुढच्या कापण्या वेळेवर मिळत नाहीत. पिकाची वाढ खुंटते आणि परिणामी उत्पादन कमी मिळतं. चाऱ्याच्या प्रत्येक कापणीला एकरी 50 ते 60 टन उत्पादन मिळतं. जमिनीच्या प्रतिनुसार चारा उत्पादन आणि जमिनीच्या प्रतिनुसार चारा उत्पादन कमी जास्त मिळू शकतं. जाता जाता सुपर नेपियर चारा पिकाची वैशिष्ट्य जाणून घेऊया. या चारा पिकाला मुबलक फुटवे, याची पानं हिरवीगार, गोड रस, रसाळ, पानांची संख्या सुद्धा जास्त असते. जोमानं वाढणारं, 20 फुटापर्यंत उंची गाठणारं आणि 1 वर्षाला 5 ते 6 कापण्या या चारा पिकाच्या होऊ शकतात. या चारा पिकामध्ये प्रथिनं 12 ते 14 टक्क्यांपर्यंत, मुरघास बनवण्यासाठी हे अत्यंत उपयुक्त, तसंच याचा उत्कृष्ट कडबा मिळतो. 5 वर्षांपर्यंत या पिकापासून चारा उत्पादन मिळतं. शिवाय फेर लागवडीचा खर्च सुद्धा नाही. जास्त प्रथिनांमुळे खुराकात बचत होते आणि कापण्यासाठी मऊ तसंच जनावरांना खाण्यासाठी रुचकर असं हे सुपर नेपियर चारा पीक.
1: सुपर नेपियर चारा लागवड या विषयीच्या माहितीचा दुसरा आणि शेवटचा भाग आपण ऐकत होतात. कृषी वार्ता या कार्यक्रमात संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
0: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलतं.

0: ओल्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत.
1: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
0: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
1: किसान वाणी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी
0: नक्की ऐका संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: किसान वाणी, किसान वाणी.

श्रोते हो अवश्य ऐका दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम 7:45 चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम 8:40 आणि उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात, त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत, त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे

केस गळणे कमी होते, केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते, तसेच केस दुभंगणे कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते, शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, सकाळचे 6:50 झाली आहेत.
2: परिसर.
3: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्गवारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत या तिसऱ्या भागात. आवचटजी, आपलं स्वागत.
4: रामकृष्ण हरी.
3: रामकृष्ण हरी. तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुंशी यशही आलेलं आहे. तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
4: आम्ही 2 लाख कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं.
3: बर बर.
4: 1.5 लाख विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली. तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे.
3: बरोबर.
4: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची. त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा.
3: बरोबर.
4: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला. त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही.
3: बरोबर आहे.
4: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे. आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
3: बरोबर.
4: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2.68 कोटी पानाच्या पत्रावळी वितरित केल्या.
3: बर.
4: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
3: बरोबर.
4: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
3: अरे वा.
4: मला वाटतं ही

0: ही सगळी एंड टू एंड प्रोसेस
1: बरोबर
0: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे
1: बरोबर
0: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो पण ही हार फुलाचं नंतर काय होतं
1: बरोबर
0: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं जातं नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो
1: बरोबर
0: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं पाण्याचं प्रदूषण होतं
1: बरोबर
0: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं
1: बर
0: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो
1: बर
0: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत
1: अरे वा
0: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तेही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे वारी मार्गावर समजा रोज 5 लाख लोक दिवसा दुपारी आणि 5 लाख लोक रात्री भोजन करतायत
1: बरोबर
0: तर 5 लाख लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल
1: बरोबर
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल
1: निश्चितच आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत या भागापुरता निरोप घेतो नमस्कार श्रोती हो ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती
2: परिसर श्रोतेहो हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून
3: पारदर्शक अर्थव्यवहार ठेवींवर सर्वाधिक व्याजदर द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
4: बचत खाते दाम दुप्पट आवर्त ठेव पेन्शन ठेव लखपती ठेव योजना निवड तुमची फायदा तुमचा
5: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड
6: अगं पोरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक ऐकतो आणि नको काय म्हणतेस
7: तात्या त्याचं दात लय बाध आहेत
6: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट
7: मग चालतंय की
8: माधव मिशन देवल क्लब तळमजला
2: श्रोते हो जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष

हिंदी चित्रपटसृष्टीतील ट्रॅजेडी किंग दिग्गज अभिनेते मोहम्मद युसुफ खान उर्फ दिलीप कुमार यांचा आहे आज स्मृतिदिन. संगीतकार गझल गायक तबलावादक रवी दाते यांचा आहे आज स्मृतिदिन. चतुरस्त्र गायिका आणि संगीतकार पद्मजा फेणाणी चोकळेकर यांचा आहे आज वाढदिवस. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न कवी लेखक गीतकार सरस्वती कुमार दीपक यांचा आहे आज जन्मदिन. भेंडी बाजार घराण्याच्या गायिका किशोरी जानोरीकर यांचा आहे आज वाढदिवस. ज्येष्ठ संगीतकार अनिल विश्वास यांचाही आहे आज जन्मदिन. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचाही आहे आज जन्मदिन. श्रोतेहो, दिनविशेष आपण जाणून घेतलेत.

माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते, सकाळचे 7 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके हा साहित्य विषयक कार्यक्रम. आज यामध्ये ऐकूया प्रफुल्लता वाकळे लिखित वैचारिक बंध संयम.

संयम हा एक उत्तम संस्कार आहे. गुरुंनी किंवा घरातील जाणत्या व्यक्तींनी आपल्या वर्तनातून वचनातून लहानांवर तो संस्कारित करायचा असतो. लहान मुलांवर केले जाणारे चांगले संस्कार हे दृकश्राव्य पद्धतीनं केले तर ते अधिक दृढ होतात. आपला भारत देश हा ब्रिटिशांच्या अंमलाखाली होता. देशाला स्वतंत्र करण्यासाठी महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं. देशातील जनतेला अंगभर वस्त्र आणि पोटभर अन्न मिळत नाही म्हणून त्यांनी उपवास केले. त्यांनी देशबांधवांसाठी संयमानं स्वतःच्या सुखांचा त्याग केला. ते पाहून देशातील बांधवांमध्ये पण संयमाची वृत्ती बांधली गेली. सत्ताधाऱ्यांच्या लाठ्या काठ्या गोळीबाराला ते पुढे सरसावले. पुढे स्वतंत्र भारत देशात अशा थोर विभूतींची परंपराच निर्माण होत गेली. लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा देऊन खेती प्रधान भारतभूमीच्या शेतकरी बांधवांना मानसिक बळ दिलं. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती. यांनी जनतेला वेळोवेळी होणाऱ्या मोहाला आवर घालण्यासाठी एक घोषवाक्य जनतेच्या मनात रुजवण्याचा सफल प्रयत्न केला. जो प्राप्त है वही पर्याप्त है. एवढ्या संयत आणि संयमी आणि सुदृढ दृष्टिकोनामुळेच ते युवा पिढीचे प्रेरणास्रोत बनले. भारतीय नेतृत्वाच्या इतिहासातील पानं त्याग संयम सत्य अहिंसा आणि बलिदान यांचेच संस्कार करतात. इतिहासातील पानं वाचणारा कोणताही बालक हा ज्या कुटुंबात जन्म घेतो तिथं त्याच्यावर होणारे संस्कार हे कायम स्वरूपाचे आणि पक्के असतात. स्वतःपेक्षा इतरांचा विचार करण्याचा संयम, गरिबी असेल तर ती सोसण्याचा संयम, श्रीमंतीला संस्कार क्षमतेनं उपभोगण्याचा संयम, आपल्या बुद्धिचातुर्यातील संयम, सामाजिक भान ठेवण्याचा संयम, सद्वर्तनाबद्दलचे संयम, हे सर्व त्या कुटुंबातील व्यक्तींनी जाणीवपूर्वकतेनं कायमस्वरूपी रुजवायचे असतात. माणसांमध्ये राग लोभ क्रोध मोह खोटेपणाची भावना, या भावना फार प्रभावीपणे आणि अगदी पटकन रुजतात. पण कुटुंबातील जाणकार व्यक्तींनी त्याचं समर्थन न करता त्याला योग्य वळण देणं गरजेचं असतं. रागीट व्रात्य मुलांसमोर पालक समर्थनपूर्वक असं म्हणू लागले की हो, त्याचे आजोबा पण असेच होते. राग त्यांचा

0: अनुवंशिक गुण आहे असं बोलून नकळत आपण त्याला रुद्रावतार धारण करण्याची परवानगी देतो. इथं संयमी वृत्तीच्या संस्कारांची गरज असते. रागाचं मूळ कारण आपल्यामधील कमतरतेची भीती असते. या भीतीवर संयम ठेवता आला पाहिजे. एकदा एका जंगलातील सिंहानं कोल्ह्याला मारून खाण्याची धमकी दिली. कोल्हा घाबरला, पण कोल्हीण चतुर होती. तिनं सिंहाला सांगितलं, एकट्या कोल्ह्याला खाण्यापेक्षा मला आणि माझ्या गुहेतील धष्टपुष्ट तीन पिल्लांनाही खा, त्यामुळं तुमच्या साऱ्या कुटुंबाचीच चांगली मेजवानी होईल. याच गोड बोलण्यामुळं सिंहाच्या मनात लालसा निर्माण होऊन त्याचा जिव्हा भोगाचा संयम सुटला आणि तो मवाळ झाला. याच संधीचा फायदा घेऊन पिलांना बाहेर घेऊन येतो असं म्हणत ते दोघेही अरुंद तोंडाच्या गुहेत शिरले. ते परत बाहेर आलेच नाहीत. मग शूर सिंह मात्र निराश होऊन तिथून परत निघून गेला. आपल्या इंद्रियांवर संयम न ठेवता जिव्हा भोग, सत्ता भोग, क्रोध, धनभोगामुळे आपला संयम सुटला तर पश्चातापच पदरी पडतो. लाकूड तोड्याची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलोच आहोत. वस्तूभोगावर संयम न ठेवून तो प्रामाणिकपणे बोलला म्हणून त्याला सोन्याची, चांदीची आणि त्याची स्वतःची लोखंडाची कुऱ्हाड देवानं परत दिली. संयमाचा शेवट नेहमी आनंदातच होतो. संयम शब्दातील प्रत्येक अक्षरामधून क्रमशः सं म्हणजे उत्तम संघटन, य म्हणजे उत्तम यश आणि म म्हणजे उत्तम महानता, या तीनही योग्यता आपल्याला जो सात्विक आनंद देतात तोच चिरकाल टिकून राहतो. ऊस गोड लागला तरी तो मुळासकट खाऊ नये. दुर्डी भरून पोळ्या खाऊन अस्वस्थ वाटायला लागलं म्हणून डॉक्टर म्हणाले, मी देतो ती एक गोळी खा. यावर तो म्हणाला, गोळी खायला जागा असती तर मी आणखी एक पोळीच खाल्ली असती. ही अशा प्रकारची हाव, मग ती धनाची असो, नश्वर वैभवासाठीची असो, सत्तेची असो किंवा कदाचित आपल्या बुद्धीची असो, यावर वेळीच संयमाचा अंकुश ठेवता आला नाही तर विनाश ठरलेलाच असतो हे मात्र नक्की.
1: श्रोतहो, ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमामध्ये आताच आपण प्रफुल्लता वाकळे लिखित वैचारिक बंध ऐकला. वाचन केलं होतं ऐश्वर्या बेहरे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.
2: जरा थांबा, हा गुरु का म्हणतात ती बघतो
3: काही नाही. त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
2: कणीस आणि हत्ती? भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्ती छाप गहू भुसा वापरा.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी, आज सकाळी 8:15 कोल्हापूर दर्पण, 9:00 गीत बहार, 9:30 उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम, 10:00 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती, 10:30 लोकसंगीताचा कार्यक्रम, 11:00 रामचरित मानस गान आणि 11:10 गाणं मनातलं. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत सुरुवातीला जाहिरात प्रसारण.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
1: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा

0: त्या आस्थापनेला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस, त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे ढोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: श्रोते 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की इथे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे, पण लोकांनी ही सावधानता ठेवावी. शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये. आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
0: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे

0: करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नवी मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर रायगड पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण जावळी महाबळेश्वर वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं धबधबे तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
1: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात 2:00 वाजता हे प्रातनिधिक स्वरूपात होणार आहे. त्याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्णारी.
0: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा रतनवाडी घाटघर वाकी

0: या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मोठा पाऊस होत असला तरी दक्षिण भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, जामखेड या भागात पेरणी लायक पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणाला अजूनही नवीन पाण्याची प्रतीक्षा आहे. अकोले तालुक्याचा काही भाग, संगमनेर तालुक्यातील पठारी भाग पावसापासून वंचित आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातपुते, अहिल्यानगर.
1: आंतरराष्ट्रीय सहकार सप्ताह तसंच केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन, लेखन, मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 हून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोते हो, 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेद घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल, स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी.
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
3: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
4: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
3: काय
4: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
5: एवन चटणी
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.

श्रोते हो अवश्य ऐका अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:45 चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम 8:40 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थ

श्रोते हो, प्राप्त माहितीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ही 35 फूट 1 इंच झालेली असून तिथून विसर्ग जो आहे तो 36,283 क्युसेक्स इतका आहे. नदीची इशारा पातळी आहे ती 39 फुटांची आहे आणि धोका पातळी ही 43 फुटांची आहे आणि आतापर्यंत पाण्याखाली गेलेले बंधारे आहेत ते 56 आहेत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। श्रोते हो, सकाळची 7:25 झाली आहेत। आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच। आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाही.
0: अच्छा,
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर

0: ऑथेंटिकेशन आहे ते तुम्ही ठेवायला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिव्हाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे OTP असतात, तुमचे पिन नंबर असतात, CVV नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
1: अच्छा,
0: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला.
1: नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चौबाजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्या जशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण ह्याच्यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजनचं आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून त्यांना माणूस रिस्पॉन्स देतो. आणि जसं त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
1: साधा फोन येतो ना,
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्या दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा,
0: व्हिडिओ कॉलमध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा,
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला तुम्ही आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पाठ नसतो किंवा ते फॉर्मेट माहीत आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखवे तुमचं आहे का, हो माझंच, ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का, तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
1: अच्छा,
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, थोड्या वेळ फोन येतो व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेले आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा,
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो,
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये बट आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कोणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला मी अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळं हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँग मध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा,
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं, आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. मग ते म्हणले मला कसं काय, नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा,
0: एक फोन कॉलिंगसाठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल, तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात.

0: ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ
0: कॉलवरती, तिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा, तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉलवरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं, मग ते आपण काही केलेलंच नाही, चांगलं हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो तो माणूस शांतपणे. आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागदं बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे, सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो, ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो, व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो, असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात, ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा, परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय, मग ते सांग ना तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोणा कोण पुढे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी, मग ते आरबीआयचं, त्यावर बाकीच काय सांगायचं नाही, त्यांना कोणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये, कारण का तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कोणाला भेटू देतलं होतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही, पण ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता, नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे, ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितलं त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात, त्यामुळे ते बोलतील तेवढेच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर
1: केले.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वेळा तो माणूस बँकेमध्ये गेला, 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत, हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू, आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती अरे फोन कट करा, जाऊ तिकडे काय होईल ते होईल आपण बघूया, पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या जे एजन्सी आहे त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीझन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीझन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही,
0: सगळ्यांसाठी नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारे डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल
1: तर हे नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असा डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळेला कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरत तुम्ही फोन कट करणे निवांत बसणे. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कोणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेला नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये.

0: आणि अशी घटना जेव्हा फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा जरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल आयडेंटिटी ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेल्या. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.

0: अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेल्या आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राउडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट घालून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारांनी सांगितल्यामुळे.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो ड्रेस ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतक्या इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेडमधून उठू पण शकत नाही तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांच्या फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे.
1: बरोबर,
0: त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 7:40 आणि 30 सेकंद होत आहेत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोतेहो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: आपण अनुरूपच्या अनेक शाखा वेगवेगळ्या ठिकाणी ओपन केलेल्या आहेत, बऱ्याच ठिकाणी ऑफिसेस आहेत. आता नवीन एक्सपान्शन आपण कुठे केलेलं आहे?
3: अगदी नुकतंच अनुरूपला जेव्हा गुढीपाडव्याला 51 वर्ष पूर्ण झाली त्या मुहूर्तावरती आपण बेळगावी इथे आपली ब्रँच चालू केलेली, आपली शाखा फ्रँचायझी सुरू केलेली आहे. आणि बरीच वर्ष त्या भागातल्या सर्व मराठी मंडळींकडनं मागणी होत होती की आम्हाला कधी तुमची सर्व्हिस मिळणार. ऑनलाईन तर मिळत होतीच, आपले इव्हेंटही होत होते, पण प्रत्यक्ष ऑफिस असण्याची गरज तिथे होती. कारण कोल्हापूरपासून जर बघितलं तर बेळगाव असो, धारवाड असो, या पूर्ण पट्ट्यामध्ये निपाणीपासून अगदी पुढे, तर इथे प्रचंड मराठी मुलं मुली आहेत आणि त्यांच्या लग्नाचाही प्रश्न आहेच आहे.
2: अगदी.
3: त्यामुळे अनुरूपनेही हे ऑफिस चालू करण्याचं ठरवलं आणि आता नुकतंच गुढीपाडव्याला आपण बेळगावी इथे आपलं ऑफिस चालू केलंय.
2: वा, सो आता बेळगावी वधूवरांसाठी सुद्धा अनुरूपची संस्था, अनुरूपचं ऑफिस तुम्हाला तिथे मिळणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही अनुरूपला कॉन्टॅक्ट करूच शकता. त्याचबरोबर सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था, 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली, 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो की आता बेळगावीमध्ये सुद्धा आपण अनुरूपचं एक नवीन ऑफिस सुरू केलेलं आहे. ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी सर्व्हिसेस देतो किंवा थेट भेट कार्यक्रम होतात, तशा प्रकारे बेळगावमध्ये काय करण्याची इच्छा आहे किंवा काय करण्याचं पुढे तुम्ही योजलं आहे?
3: अर्थातच आपले कार्यक्रम ही गोष्ट अनुरूपची खासियत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे गायडन्स कार्यक्रम असतात, थेट भेट कार्यक्रम असतात, तर हेही कार्यक्रम इथून पुढे जात आपले बेळगावीमध्ये होणार आहेत. ऑनलाईन

0: सर्व्हिस असतेच, पण लग्नाचा विषय असा आहे ना की सगळ्यांना बोलायचं असतं, विषय मांडायचा असतो, शेअरिंग करायचं असतं, आपल्या मुलाबद्दल आपल्या मुलीबद्दल सांगायचं असतं. त्यामुळे प्रत्यक्ष ऑफिस असणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते. प्रत्यक्ष कोणीतरी व्यक्ती आहे की जी आपलं म्हणणं समजून घेतीये, आपल्या मुलाबद्दल मुलीबद्दल ऐकून घेतीये, आपल्याला नेमकं काय हवंय आपल्या जोडीदारामध्ये, आपल्या अपेक्षा काय आहेत हे समजून घेत आहे. आणि या दृष्टीने ते ऑफिस गरजेचं होतं आणि ते आता आपलं चालू झालेलं आहे. आणि त्या पाठोपाठ अर्थातच आपले थेट भेट कार्यक्रम होतील, आपले पालकांसाठीचे कार्यक्रम होतील, आपले मार्गदर्शनपर जे कार्यक्रम असतात की कशा पद्धतीने या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पुढे जायला पाहिजे जोडीदार निवडण्याच्या, त्याबाबत मार्गदर्शन देणारे हे कार्यक्रम असतात, तेही बेळगावीमध्ये होतील. तर या संपूर्ण पट्ट्यामध्ये असणाऱ्या सर्व मराठी भाषिक व्यक्तींसाठी ज्यांना लग्न करायचं आहे त्यांच्यासाठी अनुरूप आता सज्ज झालं आहे.
1: वा, तन्मय, बेळगाव बरोबर अजून कुठे अनुरूपचं एक्सपान्शन करण्याचा विचार डोक्यात आहे का?
0: अनुरूपला मराठी माणसं जिथे जिथे अनुरूपला पोहोचायचंय तिथे तिथे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे इतर अनेक ठिकाणं आहेत जिथे अजून अनुरूपची शाखा सुरू नाही झाली, अनुरूपचं ऑफिस सुरू नाही झालं, पण आम्हाला तिथे पोहोचायचंय. मग ते अगदी सोलापूर असेल, अमरावती असेल, जळगाव असेल, गोवा असेल, तर या सगळ्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं आहे. त्यामुळे कोणी आज या आपल्या एपिसोडच्या माध्यमातून ऐकत असतील आणि त्यांना आपली फ्रँचायझी हवी आहे, आपल्या बरोबर काम करायचं आहे, तर जरूर अनुरूपला संपर्क साधा. आम्हाला चांगल्या माणसांची गरज आहेच.
1: वा, क्या बात है. श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी वधूवरांसाठी अनुरूपचं ऑफिस आता बेळगावमध्ये सुद्धा, याचबरोबर गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था कार्य करते. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991, 1800-267-7991, 1800-267-7991 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. 7:45 झाली आहेत. ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात सगळ्यांचं स्वागत करते. श्री विश्वरेखा चिकित्सालयाच्या डॉक्टर तन्वी रणदिवे आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर तन्वी.
5: नमस्कार.
1: आपण आज उंचीबद्दल बोलणार आहोत. खरंच आयुर्वेदामध्ये औषधांच्या सहाय्याने उंची वाढवता येणं शक्य आहे का, याबद्दल सांगा.
5: जर वाढत्या वयात योग्य औषधं, उंची वाढवण्यासाठीचा पोषक आहार आणि व्यायाम हे जर केलं तर उंची ही नक्कीच वाढू शकते.
1: बरं.
5: सर्वसाधारणपणे एक असा गैरसमज असतो की उंची ही नॅचरल असते आणि ती वाढवता येत नाही. खरं तर आपलं शरीर हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र अशा 7 धातूंपासून बनलेलं असतं. आपल्या शरीरात जर रक्त कमी असेल तर आपण रक्तवर्धक औषधं घेतो, आहार घेतो. एखादा व्यक्ती फार बारीक असेल तर शरीरावरील मांस आणि वजन हे वाढवण्यासाठी म्हणून आपण मांसवर्धक औषधं घेतो किंवा त्याला पोषक असा किंवा प्रोटीन युक्त असा आहार आपण घेतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात अस्थि हा एक असा धातू आहे की जो आपल्या शरीराला आकार देण्याचं काम करतो. आपण त्याला पोषक असा आहार जर घेतला, त्याला पोषणासाठी आणि वाढीसाठी काही नैसर्गिक कॅल्शियम जे सांगितले ते जर आपण घेतले तर नक्कीच चांगले परिणाम आपल्याला दिसून येतात.
1: अच्छा.
5: उंची वाढताना ही जनरली आपल्या लॉंग बोन्स मधून म्हणजेच हात आणि पाय यांच्या हाडांमधनं किंवा काही अंशी मणक्यामधूनही वाढत असते. त्यामुळे ज्या व्यायामांमध्ये किंवा योगासनांमध्ये आपल्या हातापायांच्या हाडांचे आणि मणक्याचे स्ट्रेचिंग होते असे व्यायाम प्रकार जे आहेत किंवा योगासनं जे आहेत ते उंचीच्या वाढीसाठी वाढत्या वयातील मुलांना खूप फायद्याचे ठरते.
1: बरं, मग डॉक्टर तन्वी, साधारण किती वयापर्यंत उंची वाढवणं शक्य आहे?
5: ग्रोथ हॉर्मोन हे आपल्या उंचीला वाढवण्यासाठी मदत करते आणि साधारणतः वयाच्या 18-20 वर्षापर्यंत हे अधिक सक्रिय असते. त्यामुळे या वयानंतर उंची वाढवणे हे कमी म्हणजे चान्सेस कमी होतात.
1: ओके.
5: मुलींना साधारणतः 12-13 वर्षानंतर पाळी येण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे तेव्हा त्यांच्या शरीरात अनेक हॉर्मोनल चेंजेसही होत असतात. त्यामुळे मुलींची उंची वाढवण्यासाठी वयोमर्यादा ही मुलांपेक्षा कमी असते.
1: बरं.
5: मुलांची उंची ही साधारणतः 20 वर्षापर्यंत किंवा 21 वर्षापर्यंत आणि मुलींची उंची ही 17-18 वर्षापर्यंत आपण वाढवू शकतो.
1: ओके.
5: हे एक स्टँडर्ड पॅरामीटर आहे आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती

0: नुसार ही वयोमर्यादा कमी जास्त होत असते.
1: नक्कीच. श्रोते हो, तुमच्याही मुला मुलींच्या उंचीच्या संदर्भात तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवे असेल, त्यांची उंची वाढवून हवी असेल, तर संपर्क करू शकता डॉक्टर तन्वीर अंडिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. आमचा पत्ता रंकाळा स्टँड जवळ दुधाळी आणि राजारामपुरी पहिली गल्ली. संपर्क 83 08 83 08 54 83 08 83 08 54 8308 8308 54. डॉक्टर तन्वी, उंची वाढवण्याची औषधं ही कोण घेऊ शकतं आणि त्याचे काही कोर्स असतात का याबद्दलही सांगा.
0: आपण बघतो की शाळेमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी असते की जी पाचवीच्या वर्गात असली तरी अगदी दुसरी तिसरीच्या वर्गातल्या मुलांप्रमाणे आपल्याला वाटते, किंवा सातवी आठवीतली मुलं आहेत जी पाचवी सहावीच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसारखे वाटतात. ऍक्च्युली अशा विद्यार्थ्यांना खरं तर योग्य वेळेत उंची वाढवण्याची औषधं जाण्याची गरज असते. ज्या मुलांचे आई वडील हे मुळातच उंचीने लहान आहेत त्यांच्या मुलांनी साधारणतः वयाच्या 11-12 वर्षांनंतर उंची वाढवण्यासाठीची योग्य औषधं आणि आहार घेतला तर त्यांच्यासाठी देखील हे खूप फायद्याचं ठरतं.
1: बरं.
0: वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, सैनिक आणि पोलीस भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील याचा खूप चांगला फायदा होतो.
1: बरं.
0: 11-12 वर्षापासून ते 21 वर्षापर्यंत या मुलांना हा कोर्स आपण उंची वाढवण्यासाठी देऊ शकतो.
1: बरं.
0: यामध्ये मुलांच्या हाडांच्या वाढीसाठी पोषक नॅचरल कॅल्शियम युक्त औषधं असतात. नासा ही शिरोसद्वारम, म्हणजे काय तर नाक हे मेंदूचे द्वार आहे आणि म्हणून मेंदू वाढीसाठी चालना मिळण्याकरिता नाकामध्ये टाकण्यासाठी नस्याची औषधं असतात. ही सर्व औषधं आहार्य पदार्थांप्रमाणे नैसर्गिक असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट असे काही नसतात. त्याचा 3 महिन्यांचा कोर्स असतो जो 1 वर्षभरात करायचा असतो. औषधासोबत उंचीसाठी योग्य आहार आणि व्यायाम यांचं मार्गदर्शन त्या त्या मुलांच्या प्रकृतीच्या परीक्षणानंतरच आपण करतो. या गोष्टी जर व्यवस्थितपणे केल्या तर नक्कीच त्यांचे चांगले फायदे आपल्याला दिसतात.
1: अगदी खरे. म्हणूनच श्रोते हो, तुम्ही देखील तुमच्या मुला मुलींच्या उंचीच्या बाबतीमध्ये चिंतित असाल तर त्याच्यावरती आयुर्वेदामध्ये उत्तम अशी औषधं आहेत. अधिक आणि योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर तन्वीर अंडिवे यांच्या श्री विश्वरेखा चिकित्सालयाला कोल्हापूर इथे. आमचा पत्ता रंकाळा स्टँड जवळ दुधाळी आणि राजारामपुरी पहिली गल्ली. संपर्क 83 08 83 08 54 83 08 83 08 54 8308 83 08 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोतेहो आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी. श्रोतेहो, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन, तेव्हा त्या अनुषंगानं बोलूया भारताची वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध संसाधनं यांची सांगड घालून आपण आरोग्य, वाहतूक, हवामान बदल तसंच इतर दैनंदिन समस्या कशा सोडवू शकतो याविषयी. तेव्हा आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा. येत्या शनिवारी म्हणजेच 11 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 02-231-2562-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये.

0: श्रोते हो, हा होता अजित कडकडे यांनी गायलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग. संगीत होतं पांडुरंग दीक्षित यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, प्राप्त माहितीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी 35 फूट 2 इंचावर आलेली असून तिथून पाण्याचा विसर्ग हा 36,544 क्युसेक्स इतका होत आहे आणि पाण्याखालील बंधारे 56 आहेत.
1: माहिती, मनोरंजन, संगीत, संवाद यांचा सुरेख संगम, श्रोत्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा जिथे साजरा होतो उत्सव, दिवसाच्या प्रत्येक प्रहरात जिची साथ पुरेपूर, नाव तिचं आकाशवाणी कोल्हापूर.
0: श्रोते हो, यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये सर्व रसिकांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, कोल्हापूर जिल्ह्यात शहर आणि परिसरात काल दिवसभर पावसाचा जोर कमी झाला होता, मात्र सायंकाळनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख 17 धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. गगनबावडा तालुक्यातील कोदे धरण सकाळी भरलं. जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच नद्यांना पूर आलेला असून त्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच आहे. पात्राबाहेर पडलेली पंचगंगा आता इशारा पातळीकडे चालली असून रात्री पाणी गंगावेश शिवाजी पूल मार्गाजवळ आलं होतं. जिल्ह्यातील 55 बंधाऱ्यांवर पाणी आल्यानं त्यासह 18 मार्गांवरील वाहतूक बंद असून ती पर्यायी मार्गानं वळवलेली आहे. सोमवारी पहाटेपासूनच दमदार पाऊस होता आणि कोल्हापूर जिल्ह्यात मात्र सकाळी 11 नंतर पावसानं शहर आणि परिसरात काही उसंत घेतली होती. थांबून थांबून जोरदार पाऊस बरसत होता. पंचगंगेच्या पातळीत संथ वाढ सुरूच राहिली. पंचगंगेची पाणी पातळी सकाळी 7 वाजता 32 फूट 11 इंचां इतकी होती, तर दुपारी 12 वाजता ती 33 फूट 6 इंचांवरती गेली.

श्रोते हो, प्राप्त माहितीनुसार सध्या राजाराम बंधारा पाणी पातळी ही 35 फूट 2 इंच इतकी असून तिथून विसर्ग जो आहे तो 36,544 क्युसेक्स इतका असून पाण्याखालील बंधारे हे 56 आहेत.

श्रोते हो, मागील आठवड्यापासून शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसात KMTच्या बस सेवेचं नियोजन हे कोलमडलेलं आहे. प्रशासनानं आरकेनगरमधून राजारामपुरी मार्गावर अंतर्गत बसफेऱ्या बंद केल्यामुळं उपनगरात शालेय विद्यार्थी, महिला आणि वृद्ध प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. बस थांब्यांवर एक एक तासांहून अधिक काळ वाट पाहूनही बस वेळेवर येत नसल्यानं प्रवाशांचा संयम सुटत आहे. भर पावसात डोक्यावर छत्र धरून लहान मुलांना कडेवर घेऊन महिला आणि वृद्ध तासन तास बसची प्रतीक्षा करत उभं असल्याचं चित्र रोजच पाहायला मिळतं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, 11वीचं शिक्षण ज्या कनिष्ठ महाविद्यालयात घेतलं आहे त्याच महाविद्यालयामध्ये 12वीसाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करण्याची अट ऑनलाईन प्रक्रियेत शासनानं घातलेली आहे. वास्तविक पाहता अधिकतर विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता, विषयांची उपलब्धता, वाहतूक आणि हॉस्टेलची सुविधा आदी कारणांमुळे विद्यार्थी कॉलेज बदलत असतात आणि अशा विद्यार्थ्यांना या नव्या अटींमुळे प्रवेश घेणं अडचणीचं ठरत आहे. 12वीसाठी कॉलेज बदलण्याकरता गेल्या 4 दिवसात कोल्हापूर विभागातून

सव्वीसशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. त्यातील 505 अर्ज आतापर्यंत शिक्षण उपसंचालक कार्यालयानं निकालात काढले आहेत. तांत्रिक त्रुटींमुळे अर्जांवर कार्यवाही करताना कार्यालयाचीही अडचण होत आहे.

श्रोतेहो, शिवाजी विद्यापीठाच्या मार्च एप्रिल 2026 उन्हाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे आतापर्यंत 816 निकाल जाहीर झालेले आहेत. सोमवारी विविध 19 अभ्यासक्रमांच्या वर्णनात्मक पद्धतीच्या परीक्षा 8 परीक्षा केंद्रांवर शांततेत पार पडल्या. परीक्षांना 789 विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान बीभोक ऑटोमोबाईल तसंच फार्माडी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर करण्यात आले. भरारी पथकांनी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची तपासणी केली. तपासणीत कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकारांची नोंद परीक्षा प्रसाद समितीकडे झालेली नसल्याचं विद्यापीठानं स्पष्ट केलं. विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमांचं पालन करून परीक्षेचं पावित्र्य जपावं असं आवाहन परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालकांनी केलं.

0: श्रोते हो, हँडीकॅप व्यवसाय प्रशिक्षण आणि रोजगार उद्योग केंद्र इथं अस्थिव्यंग, मूकबधिर, अंध आणि मतिमंद प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींसाठी विविध व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ झालेला आहे. दिव्यांगांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं हे अभ्यासक्रम राबवण्यात येत आहेत. प्रशिक्षणामध्ये कॉम्प्युटर, मोबाईल रिपेअरिंग, हस्तकला, टायपिंग, बागकाम आणि फॅशन डिझाईन अशा विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांचा समावेश आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना स्टायपेंडची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. निवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतिगृह आणि भोजनाची व्यवस्था देखील केली आहे. प्रवेशासाठी जागा मर्यादित असल्यानं अर्ज करून प्रवेश निश्चित करावा असं आवाहन केंद्राकडून करण्यात आलेलं आहे.
1: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, याद्वारे आपणा सर्वांना आवाहन करते की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी धनादेश अनादर प्रकरणे यासाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. हे विशेष लोकअदालतीचे आयोजन दिनांक 18 जुलै 2026 व 21 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील माननीय उच्च न्यायालय, सर्व जिल्हा व तालुका न्यायालय येथे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची प्रकरणे 138 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरता विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. तरी मी याद्वारे सर्वांना आवाहनित करते की न्यायालयातील प्रलंबित असलेली 138 प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये समझोत्याने निपटारा करण्याकरिता आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज करावा आणि या विशेष लोकअदालतीमध्ये आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करावा. मग वाट कसली पाहताय, चालून आलेल्या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि परस्परातील वादांना पूर्णविराम द्या. माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ.
0: श्रोते हो, 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ओपन टू ऑल फेरीस सुरुवात झालेली आहे. राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 8 जुलैपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 291 कनिष्ठ महाविद्यालयं आणि 70,690 प्रवेश जागांसाठी 11वीची प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. विद्यार्थी हितास्तव 8 जुलैपर्यंत प्रवेशाचा कालावधी वाढवून दिला जाणार आहे. पुढील फेरीचं वेळापत्रक 8 जुलै रोजी जाहीर केलं जाईल.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो, यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी

लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक पारदर्शक तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत, त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एकात्मिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JASC बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता, तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता, त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस

महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या

0: ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या दोन दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर पण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: विश्वात छोटे आणि मोठे असा नैसर्गिक व्यवस्थेचा एक भाग असून ते सर्वच एकमेकांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे विविध प्रसंगी उपयोगी ठरू शकतात। या संदर्भात मला एक गोष्ट आठवते। माणसाला हात, पाय, नाक, कान, डोळे, जीभ, दात, हृदय, यकृत वगैरे अनेक अवयव आहेत। या सर्व अवयवांनी एक दिवस बंड पुकारलं आणि काम करण्याचं बंद केलं। त्यांचं म्हणणं असं की आम्ही सर्व काम करतो, कष्ट करतो आणि हा पोटोबा काही न करता आरामात खातो आणि राहतो। सर्व अवयवांनी बंड केल्यामुळं अन्न पोटात जाईना, पोट उपाशी राहिल्यामुळं शरीरात रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया रोडावली, त्यामुळं सर्व अवयवांना रक्ताचा फारसा पुरवठा न झाल्यामुळं ते सर्व मरणाच्या पंथाला लागले। परिणामी त्या सर्व अवयवांना पोटाचं महत्व कळलं आणि त्यांनी आपलं बंड मागे घेतलं। या गोष्टीपासून बोध घ्यायचा तो हा की शरीरातील पोटासकट सर्व अवयव महत्वाचे असून त्या सर्वांनी सहकार तत्वावर एकमेकांना सहकार्य केलं तर शरीर सुस्थितीत राहून ते पुष्ट आणि तुष्ट होईल। थोडक्यात

शेतात शेतकरी काम करतात, कारखान्यात कामगार राबतात, कारकून आणि अधिकारी ऑफिसमध्ये कार्यरत असतात, त्याचप्रमाणे इंजिनियर्स, डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, लोहार, सुतार, शास्त्रज्ञ वगैरे सर्व लोक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना समाजाला योगदान करत असतात. या सर्वांचं ऋण समाजातील प्रत्येक माणसावर असतं. असंख्य लोकांचे हातभार लागतात तेव्हाच माणसाचं जीवन सुसह्य आणि सुखावह होत असतं. समाजाचं हे ऋण प्रत्येक माणसानं लक्षात घेऊन समाजपुरुषाशी सदैव कृतज्ञ असलं पाहिजे. इतकंच नव्हे तर समाजकल्याण साधून समाजाचं ऋण फेडण्याचं प्रत्येकानं यथाशक्ती हातभार लावणं किंवा प्रयत्न करणं आवश्यक आहे. असं न करणारा माणूस देवाच्या दरबारात गुन्हेगार ठरतो. समाज ऋण फेडण्याचा एक सोपा मार्ग आहे, प्रत्येक माणसानं त्याच्या वाट्याला आलेलं विधायक काम प्रामाणिकपणे आणि कौशल्यानं करणं हाच समाजाचं ऋण फेडण्याचा आणि समाजकल्याण साधण्याचा सोपा मार्ग आहे. व्यक्ती आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. व्यक्तीकडून जी बरी वाईट किंवा इष्ट अनिष्ट कर्म घडतात त्याचे बरे वाईट परिणाम समाजावर होतात, तर त्याच्या उलट समाजामध्ये ज्या इष्ट अनिष्ट घटना घडतात त्याचे इष्ट अनिष्ट परिणाम व्यक्तीवर होत असतात. म्हणूनच मी सुखी आणि यशस्वी झालो म्हणजे झालं, इतरांशी मला काही कर्तव्य नाही अशा भावनेनं समाजामध्ये राहणं कुणाच्याच हिताचं नसतं. आपलं सुख, यश आणि स्वास्थ्य हे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजावर बहुतांशी अवलंबून असतं. या सत्याचं भान प्रत्येकानं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. म्हणूनच इतरांकडे पाहण्याची दृष्टी सोज्वळ आणि उज्ज्वल असली पाहिजे. उदाहरण देऊन हा मुद्दा स्पष्ट करणं इष्ट वाटतं मला. ज्याप्रमाणे रोग्यांना डॉक्टरची गरज असते त्याचप्रमाणे डॉक्टरांना रोग्यांची गरज असते. रोगीत जर दवाखान्यात फिरकलेच नाही तर डॉक्टर्सना माशामारीत बसण्याची वेळ येईल. याच्या उलट डॉक्टर नसेल तर रोग्यांना ब्रह्मांड आठवेल. हे सत्य जीवनातील सर्व क्षेत्रात अनुभवाला येतं. म्हणून डॉक्टर हा रोग्यांचा देव तर रोगी हा डॉक्टरांचा देव आहे. मालक हा नोकरांचा देव आहे तर नोकर हा मालकाचा देव आहे. दुकानदार हा गिराईकांचा देव तर गिराईक हा दुकानदारांचा देव आहे. शिक्षक हा विद्यार्थ्यांचा देव तर विद्यार्थी हा शिक्षकांचा देव आहे. देतो तो देव असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. समाजामध्ये जीवन जगत असताना आपण सर्व एकमेकांना देत असतो, किंबहुना सर्व माणसं एकमेकांच्या सहकार्यानं मदतीनं एकमेकांना पूरक आणि पोषक राहून जीवन जगत असतात. म्हणून माणसाने एकमेकांच्या जीवावर न उठता आपण सर्व एकमेकांच्या जीवावर जगत असतो हे सत्य सदैव स्मरणात ठेवणं सर्वांच्याच हिताचं आणि कल्याणाचं आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, माणसानी माणसाबरोबर माणसासारखं वागून परस्परांना सुखी आणि यशस्वी करण्याचा प्रयत्न करणं हीच आहे भक्ती उपासना, तेच आहे भजन पूजन आणि तोच आहे खरा धर्म. शुभचिंतन करण्यासाठी विश्वप्रार्थना अत्यंत उपयुक्त ठरते असा बहुतेक लोकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. जगातील प्रत्येक माणसानं समाजाचं ऋण लक्षात घेऊन कृतज्ञतेनं विश्वप्रार्थना म्हणण्याचा छंद जोपासला तर यथावकाश समाजामध्ये सौहार्दाचं आणि आपुलकीचं वातावरण निर्माण होऊन परस्परांना सुखी आणि यशस्वी करण्याची प्रवृत्ती माणसामध्ये उदयाला येईल. हाच मुद्दा उदाहरण देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या हाताची पाच बोटं आपण जर ताट ठेवली तर ती पाच बोटं एकमेकांपासून वेगळी होतात, परिणामी ती पाच बोटं कुठलंही काम करण्यास उपयुक्त ठरत नाहीतच. याच्या उलट ही पाच बोटं जेव्हा वागतात तेव्हा ती सर्व एकत्र येतात, परिणामी ती बोटं सर्व प्रकारचं कार्य करण्यास समर्थ ठरतात. याचाच भावार्थ असा की माणसं जर अहंकारानं ताट झाली तर ती एकमेकांना उपयोगी तर ठरणार नाहीतच, पण ती एकमेकांना उपद्रवीच ठरतील. याच्या उलट माणसं जर नम्र झाली, एकोप्यानं कार्य करू लागली, तर त्यांच्याकडून समाजाची फार मोठी सेवा घडून समाज ऋण उत्कृष्टपणे फेडता येईल. वस्तुस्थिती अशी आहे की विश्वात राष्ट्र आहे, राष्ट्रात समाज, समाजात कुटुंब आणि कुटुंबात व्यक्ती अशी मानवी जीवनाची उतरंड आहे. त्याच्या उलट अनेक व्यक्ती मिळून कुटुंब, अनेक कुटुंब मिळून समाज,

0: अनेक समाज मिळून राष्ट्र आणि अनेक राष्ट्र मिळून विश्व अशी ही चढण आहे. याचाच भावार्थ असा की प्रत्येक व्यक्ती इतर घटकांशी थोड्याफार प्रमाणात कळत न कळत प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असते. याचाच अर्थ असा की माणसानं जीवन जगत असताना स्वयंकेंद्रित न होता सर्वसमावेशक असलं पाहिजे. मला इतरांशी काही कर्तव्य नाही, मी बरा आणि माझं काम बरं अशी कूपमंडूक वृत्ती धारण करणाऱ्या माणसाची प्रगती होणं शक्यच नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये अशी म्हण आहे. त्याचप्रमाणे समाजात राहून समाजाशी फटकून वागणं आणि राहणं म्हणजे स्वतःच्याच पायावर स्वतःच धोंडा मारण्यासारखं आहे. ज्याप्रमाणे पर्यावरणात प्रत्येक घटक इतर सर्व घटकांशी संबंधित आणि जोडलेला असून कुठल्याही एका बाजूला तोल ढासळला तर पर्यावरणात सर्व घटकांवर त्याचा कमी जास्त परिणाम घडत असतो, त्याचप्रमाणे मानवी जीवन हे सुद्धा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळं प्रत्येक माणसानं जीवन जगत असताना एकांगी विचार न करता सर्वांगीण विचार करण्याची आवश्यकता आहे. समाजामध्ये जीवन जगत असताना व्यक्तीनं स्वार्थबुद्धीनं स्वतःचाच उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करणं म्हणजे संघर्षाला आमंत्रण देणंच होय. माझा उत्कर्ष व्हावा असं मला जसं वाटतं त्याचप्रमाणे समाजातील इतर व्यक्तींना तसंच वाटत असतं. अशा परिस्थितीत व्यक्तीनं जर स्वतःचंच घोडं पुढं दामटण्याचा प्रयत्न केला तर इतरांबरोबर संघर्ष होणं अटळ आहे. प्राचीन काळापासून ते अर्वाचीन काळापर्यंत मानवजातीचा सर्व इतिहास पाहिला तर असं दिसून येतं की मानवजातीची परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस अधिकच चिघळत चाललेली आहे. तंटेबखेडे, दंगेधोपे, युद्ध लढाया या सर्व गोष्टी जणू काही मानवजातीच्या पाचवीला पुजलेल्या आहेत असं दिसून येतं. याचं प्रमुख कारण एकच, ते म्हणजे प्रत्येक व्यक्ती ज्याप्रमाणे स्वतःचाच विचार करते त्याचप्रमाणे इतर सर्व घटक म्हणजे प्रत्येक कुटुंब, प्रत्येक समाज, प्रत्येक राष्ट्र हे सुद्धा इतरांचा विचार न करता स्वयंकेंद्रित होऊन स्वतःच्याच कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा उत्कर्ष साधण्याचा प्रयत्न करतात. युगानुयुगे हेच चाललेलं आहे. परिणामी अनेक ऋषीमुनी झाले, संत झाले, प्रेषित झाले, देवदूत झाले, देवाचे अवतार झाले तरी सुद्धा मानवजातीची परिस्थिती सुधारण्याऐवजी ती अधिकच बिघडत चाललेली आहे. यावर उपाय आहे का असा प्रश्न निर्माण होतो. जीवनविद्या सांगते जिथं अपाय आहे तिथं उपाय हा असतोच. आमच्या दृष्टीनं एकच उपाय आहे, तो म्हणजे अखिल मानवजातीची मानसिकता बदलणं हा होय. धर्म, जात, पंथ, वंश, संप्रदाय वगैरे सर्व गोष्टी मुळात निर्माण झाल्या तेव्हा त्यांचा हेतू शुद्ध आणि पवित्र होता. परंतु काळाच्या ओघात काही स्वार्थी आणि लवाड माणसांनी या सर्व चांगल्या गोष्टींना स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी अशी कलाटणी दिली की त्यामुळे त्या सर्व गोष्टी उपयुक्त ठरण्याऐवजी उपद्रवी ठरल्या. धर्म, जात, पंथ, वंश, संप्रदाय अशा भिंती निर्माण झाल्या आणि एकमेकांच्या भीतीनं आणि द्वेषानं मानवजात पछाडली गेली. या सर्व अनिष्ट गोष्टींमुळे अखिल मानवजात रगडली आणि भरडली गेली. म्हणूनच जीवनविद्या सांगते यावर एकच उपाय आहे, तो आत्ता म्हटल्याप्रमाणे अखिल मानवजातीची मानसिकता बदलणं हा होय. वरवर दिसायला हे घडवून आणणं खूप कठीण आहे असं वाटेल, परंतु ते तेवढं कठीण नाही असं आम्हाला वाटतं. माणूस जीवन जगतो म्हणजे प्रत्यक्षात तो विचार, उच्चार, आचार करत असतो. उच्चार आचार डोळ्यानं दिसतात किंवा प्रत्यक्ष अनुभवाला येतात, परंतु विचार मात्र डोळ्यानं दिसत नाही आणि सामान्यपणे अनुभवाला येत नाही. विचारांचं थैमान माणसाच्या डोक्यात सतत चाललेलं असतं. या विचारांच्या चक्रात माणूस अक्षरशः चक्रावून जातो. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोतेहो, चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या.
2: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
5: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
6: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
7: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर. याद्वारे आपणा सर्वांना आवाहन करते की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी धनादेश अनादर प्रकरणे यासाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. हे विशेष लोकअदालतीचे आयोजन दिनांक 18 जुलै 2026 व 21 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील माननीय उच्च न्यायालय, सर्व जिल्हा व तालुका न्यायालय येथे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची प्रकरणे 138 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरता विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. तरी मी याद्वारे सर्वांना आवाहनित करते की न्यायालयातील प्रलंबित असलेली 138 प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये समझोत्याने निपटारा करण्याकरिता आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज करावा आणि या विशेष लोकअदालतीमध्ये आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करावा. मग वाट कसली पाहताय, चालून आलेल्या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि परस्परातील वादांना पूर्णविराम द्या. माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ.
8: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा एक चित्रपट होता. यातले सर्व जितके काही कलावंत होते, अशोक सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
9: नितांत सुंदर गाण्यांचा फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
10: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे परंपरेचा सोनेरी साज.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर पण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, हिंदी चित्रपटांमध्ये अभिनयाची तहजीब आणि तरक्की असलेले अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. आज आहे त्यांचा स्मृती दिन, तेव्हा आजच्या गीत बहार या कार्यक्रमात ऐकूया त्यांच्यावर चित्रित काही गीतं.

0: श्रोते हो दिलीप कुमार. दिलीप कुमार यांना बॉलिवूडमधील ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखलं जायचं. पेशावरमधील एका फळ विक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसुफ खान यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचं साधं स्वप्न देखील पाहिलेलं नव्हतं. वडिलांनी व्यवसायाचं बस्तान बसवल्यानंतर इतर कुटुंबियांसोबत मुंबईला आल्यावरही त्यांच्या मनात देखील नव्हतं. परंतु काहीतरी काम करायचं या इराद्यानं त्यांनी लष्करी कॅन्टीनमध्ये नोकरी सुरू केली आणि त्यानंतर युसुफ खान यांना डॉक्टर मस्तानी हे चर्चगेट स्थानकात भेटले आणि त्यानंतर नोकरीच्या शोधात असल्याचं त्यांना समजल्यावर माहीम इथं त्यांना सोबत येण्याची गळ केली. माहीम येथील बॉम्बे टॉकीज स्टुडिओत दाखल होऊन ते देविका राणी यांच्यासमोर उभे राहिले. देविका राणी यांनी राजबिंड व्यक्तिमत्व आणि उर्दूवरील प्रभुत्व या भांडवलावर युसुफ खान यांना महिना 1200 रुपये पगारावर बॉम्बे टॉकीजच्या चित्रपटांमध्ये अभिनय करण्याची ऑफर दिली आणि युसुफ खान हे दिलीप कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले.
1: लागा गोरी गुजरिया से नेहा हमार

0: वर्क फ्रॉम होम हाय सैलरी बस एका क्लिक मध्ये अरे वाह
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका RBI सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा
3: श्रोते हो अवश्य ऐका उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून श्रोते हो गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून ज्वारभाटा या चित्रपटाद्वारे दिलीप कुमार यांचं रुपेरी पडद्यावर 1944 साली पदार्पण तर झालं परंतु हा चित्रपट अपयशी ठरला परंतु त्यानंतर आलेला मिलन हा चित्रपट मात्र सुपरहिट ठरला आणि त्यानंतर त्यांना मागं वळून बघण्याची गरजच पडली नाही त्यांची यशस्वी घोडदौड कायम सुरू राहिली दिलीप कुमार यांनी त्यांच्या 6 दशकांच्या अभिनय कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या अंदाज आन देवदास आझाद मुगले आजम आणि अशाच सामाजिक विषयांवर आधारित चित्रपट गंगा जमुना आणि यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला 1957 मध्ये दिलीप कुमार आणि वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित झालेल्या मांग के साथ तुम्हारा या गीतातील शब्दांनी तरुणाईला अक्षरशः भारावून टाकलं ऐकूया हे गीत

श्रोतेहो, 1976 साली तिहेरी भूमिका असलेला दिलीप कुमार यांचा बैराग हा नायक म्हणून असलेला त्यांचा अखेरचा चित्रपट. त्यानंतर 5 वर्ष चित्रपटसृष्टीपासून दूर राहिलेल्या दिलीप कुमार यांनी मनोज कुमार यांच्या क्रांती या चित्रपटापासून चरित्र अभिनेता म्हणून काम करण्यास सुरुवात केली. शक्ती, विधाता, मजदूर, दुनिया, मशाल, कर्मा, सौदागर अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी आपल्या उत्तुंग अभिनयाचं दर्शन घडवलं.

श्रोते हो गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. दिलीप कुमार श्रोते हो, दिलीप कुमार यांना भारत सरकारनं पद्मभूषण, दादासाहेब फाळके आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं. दिलीप कुमार यांच्यावर चित्रित गीतांचा आनंद आपण घेत असताना गोपी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं नाही असं तर होऊच शकत नाही. ऐकूया गोपी या चित्रपटातलं गीत.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: श्रोते हो, गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोते हो, सकाळचे 9:30 वाजलेत.

0: श्रोते हो, उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: दहा लाखांची लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क राहा.
5: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस
6: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
5: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
6: मग चालते की?
7: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला.
8: पाहुणे जरा थांबा. हा गुरु काय म्हणतात ते बघतो.
9: काही नाही, त्यांच्या मागणीप्रमाणे कणीस आणि हत्ती दिलाय.
8: कणीस आणि हत्ती?
10: भक्कम जनावर आणि सकस दुधासाठी कणीस आणि हत्तीच्या गहू भुसा वापरा.
0: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची कधी
11: प्रसारित करीत आहोत. कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती. संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोते हो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंती निमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रीकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बरं.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर मग.

0: अरे वा शीतल,
1: हा
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कुणीच बसलेलं दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काही शक्य आहे?

0: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
1: नमस्कार ताई, शैलजा देशवे ना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
2: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टरमध्ये तर कुणीच बसलेलं दिसत नाही आहे.
1: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
3: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
1: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
2: बरोबर,
1: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं, ओव्हरलॅप टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
2: छान छान. पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
1: नक्कीच ताई, बघा, अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
2: बर,
1: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
2: छान.
1: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
3: बर बर,
1: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहे. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणीही नेमकी आणि कमी होते.
3: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
1: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची. यंत्रामुळं तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
2: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणीपर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
3: हो ना.
2: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐकूयात.
3: चल तर पट.

0: अगो वैशाली, इथे तर खमंग वास येतोय.
1: खरंच की?
0: आणि ही ताई बघ, स्वतःच्याच गिरणीमध्ये काहीतरी तयार करतीये.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेल घाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता? तर
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते, आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई. आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो. रंग अंदाजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती, आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान! म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
2: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
2: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना, ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार सर.
1: नमस्कार. नमस्कार.
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख, सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग, परभणी. पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून.
0: अगदी अगदी.
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे.

0: असं नवीन काय?
1: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय. जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत. मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो. गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाही तर बंद राहतो.
2: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागलीये म्हणून. बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता.
0: खरंच ना ग?
1: हा, अगदी तसंच ताई. आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईलवर बघू शकतो. शेतात न जाताही घर बसल्या मोबाईलवरून पंप सुरू करता येतो. याला म्हणतात IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स.
0: खताचं काय? तेही पाण्यातूनच देतात ना?
1: हा, अगदी बरोबर ताई. याला म्हणतात फर्टिगेशन. पाण्यासोबत विरघळणारी खतं थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात. खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं.
2: छान
1: विचार करा ताई. पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते. कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई.
2: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेस आहे बघ. आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का. इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ.
0: धन्यवाद सर. चल पुढच्या दालनाकडे जाऊयात.

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाही आहे.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. हे काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन बसू, अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायर मुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपले जाते. तर
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. अन सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे डिजिटल शेती व्यवस्थापन, AI तंत्रज्ञान.
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर? म्हणजे आम्हाला समजेल.
2: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना, आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो, आणि आता तर झाडातले फळही तोडतो, मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे

0: AI तंत्रज्ञान फोटोचं विश्लेषण करतो, पिकं पिवळी पडली का आजार पडली कीड पडली काय पडली त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो, तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो. हे नकाशावर नेमकं सगळं घडतं.
1: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
0: अगदी बरोबर वैशाली ताई. आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच नेमक्या झाडावर जिथे दोन झाडामधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल. अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही.
2: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
0: होय अगदी शीतलताई. मी सांगतो हे पोर्टेबल जे माती परीक्षण आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र स्फुरत आणि सामू सर्व काही त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती कोणतं खत वापरायचं किती वापरायचं या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲप वरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं. एवढंच नाही तर सॅटेलाइट मध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं फवारणी टाळायची का असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात.
1: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
0: हो नक्कीच. मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाही प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट अॅग्री ड्रोन अॅग्री AGV अशा ह्या आता कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात.
2: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
0: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई. म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमापुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं. बरं का?
2: बरोबर.
0: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे. म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती.
1: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला.
2: होय ना.
1: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
2: नक्कीच
1: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन. वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज.
2: अगं हो ना वैशाली, एक सांगू का?
1: काय बरं?
2: ही पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं.
1: खरे.
2: ते म्हणजे कमी खर्चात कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हीच तर तंतोतंत शेती.
1: अगदी अगदी. बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा. आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी कृषी विभागाशी संपर्क साधा. बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल?
2: नक्कीच श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक.
1: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया.

0: रूपक ऐकलं हायटेक शेती प्रगतीची गती. संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं. सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
2: नमस्कार, मी दीपाली डोईफोडे, सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, याद्वारे आपण सर्वांना आवाहन करते की महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी धनादेश अनादर प्रकरणे यासाठी विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. हे विशेष लोकअदालतीचे आयोजन दिनांक 18 जुलै 2026 व 21 नोव्हेंबर 2026 रोजी करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील माननीय उच्च न्यायालय, सर्व जिल्हा व तालुका न्यायालय येथे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्टची प्रकरणे 138 अंतर्गत प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व वाद प्रकरणे सामंजस्याने मिटवण्याकरता विशेष लोकअदालतीचे आयोजन केले आहे. तरी मी याद्वारे सर्वांना आवाहनित करते की न्यायालयातील प्रलंबित असलेली 138 प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये समझोत्याने निपटारा करण्याकरिता आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज करावा. तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजीकच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण किंवा तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडे अर्ज करावा आणि या विशेष लोकअदालतीमध्ये आपल्या प्रकरणांचा सामंजस्याने व तडजोडीने निपटारा करावा. मग वाट कसली पाहताय, चालून आलेल्या संधीचा त्वरित लाभ घ्या आणि परस्परातील वादांना पूर्णविराम द्या. माननीय जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर आणि आकाशवाणी कोल्हापूर केंद्रातर्फे जनहितार्थ.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोते हो, आज आहे चतुरस्त्र गायिका आणि संगीतकार पद्मजा फेर्नांडिस जोगळेकर यांचा वाढदिवस. ऐकूया त्यांनी गायलेली विंदा करंदीकर यांची रचना, संगीत यशवंत देव यांचं.

0: श्रोतेहो, ही होती पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेली विंदा करंदीकर यांची रचना. संगीत होतं यशवंत देव यांचं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर पण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, प्राप्त माहितीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी 35 फूट 4 इंचावर आलेली असून पाण्याचा विसर्ग 37,066 क्युसेक्स इतका झालेला आहे आणि पाण्याखालील बंधारे हे 57 झालेले आहेत.
1: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा एक चित्रपट होता. यातले सगळे जितके काही कलावंत होते सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
2: नितांत सुंदर गाण्यांचा फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोतेहो, सकाळचे 10:30 लोकसंगीताच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत भक्ती हीच शक्ती.

0: सद्गुरु निळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी केलेलं प्रवचन।
1: ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतम्।

स्थितम् आदिमठस्य भूषणम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरु धारेश्वर तथा आदिश्वर शिवाचार्यांपासून लिंगैक्य मल्लिकार्जुन शिवाचार्यपर्यंतच्या गुरु परंपरेला अनंत प्रणाम करून आज आपण भक्ती या विषयावर बोलणार आहोत। भक्ती ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। भक्ती अनेक प्रकारे भक्ती आहे। भक्तीमध्ये देशभक्ती आहे, देवभक्ती आहे, मातृपितृभक्ती आहे, गुरुभक्ती आहे, परस्पराबद्दलची सुद्धा भक्ती असली पाहिजे। त्याशिवाय आपण एकमेकाच्या जवळ जाऊ शकत नाही। प्रेमाचं नातंच अशा प्रकारचं असतं की एकमेकाबद्दल अत्यंतिक निष्ठा असणं हेच भक्तीचं लक्षण आहे। परमेश्वराबद्दल आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण होणं हे तीन गोष्टीवर अवलंबून आहे। मुळातच अंतःकरणात प्रेम असेल तर या गोष्टी शक्य होतात। आणि म्हणून संतश्रेष्ठ संत शिरोमणी मन्मथ माऊली आपल्या परमरस ग्रंथामध्ये म्हणतात, प्रेमे टाळी वाजवून घोसे अंबर गर्जवून नाचो निकरी भजन सद्भक्त माझा तो। भगवंत भगवती पार्वतीला भक्ताबद्दलची माहिती देत असताना मला कोणता भक्त प्रिय आहे याची गोष्ट सांगत असताना ते सांगतात की जो प्रेमाने टाळी वाजवून माझं नामस्मरण करतो आहे तो मला अत्यंत प्रिय आहे। आजकाल लाचार बनून कोणाकडून तरी काहीतरी अपेक्षा आहे या भावनेनं मागण्याचा दृष्टिकोन हा भक्ती मार्गामध्ये नाही। मुळातच भगवंताकडे काहीही मागण्याची गरज नाही। 84 लक्ष योनी फिरत फिरत मनुष्य जन्म येणं ही सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। 84 लक्ष जन्म फिरक्यात अवचित प्राप्त नर देह। वास्तविक पाहता हा मनुष्य जन्म प्राप्त झालेलाच आहे। वास्तविक पाहता नर या शब्दाचा अर्थ पुरुष असा नाही आहे, न रमती इति नरहा असा त्याचा विचार आहे। अनेक जन्म आपण घेतले तरी त्यामध्ये आपण रमत नाही, त्यामध्ये आपणाला सुख मिळत नाही, आनंद मिळत नाही, सतत आपण कोणत्या ना कोणत्या तरी विवंचनेमध्ये आहोत। तेव्हा ही विवंचना दूर करणारा कोण आहे त्याचं नामस्मरण आपल्याकडून झालं पाहिजे। ही विवंचना दूर करणारा जो आहे त्याच्याकडे फक्त आपण प्रामाणिक भावनेनं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्याच्याजवळ गेल्यानंतर तो आपोआपच देणार आहे। आपण आपल्या मित्राकडे किंवा अतिथींकडे जातो, पाहुणा आल्यानंतर त्यांनी मागून आपण द्यायचं असं नाही, तो आल्याबरोबरच आपण त्याला पाणी देतो, त्याला हवे त्या गोष्टी देत असतो। फक्त तो आपला पाहुणा आहे, आपला मित्र आहे याची जाणीव समोरच्या व्यक्तीला झाली की तो ज्याप्रमाणे आपल्या सर्व सेवा करायला तयार असतो तसंच भगवंत देखील। आपण भक्तियुक्त अंतकरणाने त्याच्याजवळ गेलो तर तो सर्व काही द्यायला तयार असतो, मागण्याची अपेक्षा नाही। पण आज आपण भक्त म्हणून जाण्याऐवजी भिक्षुक म्हणून भगवंताकडे जाण्याची दृष्टी वाढत चाललेली आहे आणि ही खरी एक दृष्टी चुकीची आपण वावरतो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे। तेव्हा आपली दृष्टी बदलली पाहिजे। भगवंताकडे याचक म्हणून नाही तर मी तुझाच आहे, तुला काय मी कसा असावा हे तू ठरवायचं आहेस। पाटलाची बायको पाटलाला मला साडी घ्या मला अमुक घ्या तमुक घ्या म्हणत नाही आहे। पाटलाला शोभेल अशा पद्धतीने तो स्वतःच्या पत्नीसाठी आवश्यक असलेले सर्व आभूषण आणि तिच्यासाठी हवं असणारं सर्व सुख तिच्याजवळ तो देत असतो। तिच्या वैभवामध्येच पाटलाचं मोठेपण आहे हे त्यांना माहीत आहे। पाटलाचा मुलगा म्हणजे गबाळा असणार नाही। फाटके कपडे घातलेल्या पोराला पाटलाचा पोरगा कोणी म्हणणार नाही। पाटलाचा पोरगा हा निश्चितपणे ऐश्वर संपन्न असणार आहे, पण तो स्वतः हे माझे वडील आहेत असं म्हणणार असला पाहिजे। आणि त्या वडिलांना सुद्धा हा माझा मुलगा आहे, मला शोभेसा वागतो असं वाटलं पाहिजे।

आपण देवाची लेकरं म्हणून जर जात असेल, देवाचा भक्त म्हणून त्याच्याजवळ जात असेल, तर देवाला आपल्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे, असं आपलं वर्तन असलं पाहिजे. ते जर नसेल तर मात्र आपण फक्त भिक्षुक म्हणून गेल्यासारखं होईल. आपल्या घरी कुणीतरी याचक आला किंवा भिक्षा मागणारे अनेक लोक, भारतामध्ये दुर्दैवानं भिक्षुकांची संख्या मोठी, कुठल्याही मंदिराजवळ गेलं तर आपल्याला भरपूर भिक्षुक पाहायला मिळतात, पण त्यांना आपण प्रेमाने देत नाही. तो 10 वेळ मागितल्यानंतर 4 आठाने आपण त्याच्या पुढे ठेवतो. तोच जर आपला पाहुणा असेल, पाहुण्याचा मुलगा आपल्याला रस्त्यात दिसला, तर आपण पटकन मोठी नोट काढून बाजारात तुला काय हवाय, यात्रेमध्ये काय घ्यायचं आहे ते घे म्हणतो. तसं भगवंताशी आपलं नातं पाहुण्याचं असलं पाहिजे, भगवंताशी नातं प्रेमाचं असलं पाहिजे, भगवंताशी नातं आपुलकीचं असलं पाहिजे. जोपर्यंत आपण भगवंताशी भक्तियुक्त अंतःकरणाने एकरूप होत नाही, तोपर्यंत भगवंत आपल्याला हव्या त्या आणि न मागता सर्व गोष्टी दिल्याशिवाय राहत नाही. मात्र आपण ती गोष्ट करत नाही. आपण भगवंताकडे पाहत असताना बऱ्याच लोकांची दृष्टी अशी झालेली आहे, अनेक लोक जातात, कुठल्या देवाला केस वाहतील, कुठल्या देवाला काय करतील हे सांगता येणार नाही, पण हे सगळं करण्यापाठीमागचा हेतू जर कोणता असेल तर माझ्या व्यापारात वृद्धी झाली पाहिजे, माझ्या घरात अमुक झालं पाहिजे, माझं लग्न होत नाही, माझ्या नोकरी मिळत नाही, अशा क्षुल्लक गोष्टीसाठी आपण परमेश्वराकडे जातो आणि मग तेवढा याचक म्हटल्याप्रमाणेच तसं भगवंत आपणाला देतो. पण आपण भरभरून त्याच्यावरती फक्त भक्ती करा, त्याची श्रद्धायुक्त अंतःकरणाने एक वेळ फक्त नाव घ्या, तो सर्व काही करणार आहे. कारण नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी, न इच्छिता भेटी देऊ धावे. त्याची तुम्ही इच्छा करा अथवा करू नका, तो आपोआपच तुम्हाला भेटणार आहे, फक्त तुम्ही त्याचं नामस्मरण केलं पाहिजे. जर नाव घेतलं नाही तर भगवंत कळणार नाही. भगवंत तुम्ही देवळात पाहण्याचा प्रयत्न केला तर समजणार नाही. तो कुठल्याही प्रकारच्या वास्तूमध्ये राहत नाही आहे. जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वव्यापी असलेल्या भगवंताला एकाच कोणत्या तरी ठिकाणी पाहण्याचा आपण प्रयत्न केला तर ते चुकीचं होतं. मात्र त्या भगवंताला पाहण्याकरता दृष्टी निर्माण व्हावी, आमच्या इंद्रियांना वळण लागावं, आमची इंद्रिय भौतिक सुखाकडे जी आहेत बहिर्वक्र आहेत, ती अंतर्वक्र होण्याकरता म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वार किंवा गळ्यातील इष्टलिंगाची सज्जिका, सज्जिका पाहिल्या पाहिल्या माझ्या गळ्यात देव आहे, मी सुद्धा देवासारखं वागलं पाहिजे अशी भावना त्या व्यक्तीची होते. माझ्या गळ्यात यज्ञोपवित आहे, मी यज्ञातील अग्निप्रमाणे पवित्र असलो पाहिजे. माझ्या गळ्यामध्ये माळ आहे, मी भगवंताप्रमाणे तशा दृष्टीने राहिलो पाहिजे. भगवंताने दोन हात कमरेवर ठेवून मस्तकावर लिंग धारण करून तो एकाग्र चित्ताने बसलेला आहे. कांता पुत्र वित्त देहादी प्रपंच दिसत असे साच परी मिथ्या, हे फक्त म्हणून चालणार नाही, भगवंताने ते स्वतः सिद्ध केलेलं आहे. रखुमाईला सुद्धा बाजूला ठेवून भगवंत चिंतनामध्ये उभा आहे आणि त्या भगवंताला नवस करण्याची गरज नाही. देवळात गेल्यानंतर कोणाला अंडी, बकरी, कोंबडी कितीतरी प्रकार आपल्या मनाने सुरू झालेले आहेत, हे काहीही करण्याची गरज नाही. भगवंताला असलं काहीही लागत नाही. उलट दुसरा जीव मारून दुसऱ्या जीवाची हत्या करून तुम्हाला सुख देणं हे ईश्वराला कसं शक्य आहे? ईश्वराची सगळी लेकरं आहेत, त्याला जेवढे चर आणि अचर हे सर्व सृष्टी ईश्वराची आहे, हे जर एकदा आपण मान्य केलं तर त्यातील एकाला नष्ट करून दुसऱ्याला जिवंत ठेवणं हे 21व्या शतकातील आपली आई वडील सुद्धा शक्य नाहीत. आपल्यापैकी एखाद्या मुलाला व्यसन असेल तरी सुद्धा आई तो सुधारेल म्हणून दुसऱ्या भावांना म्हणते त्याला त्रास देऊ नका. जरा समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आपण जर एक जीव घेऊन दुसऱ्या जीवासाठी सुख मागण्याचा प्रयत्न केला तर भगवंत निश्चितच देणार नाही. तरी सुद्धा कोट्यावधी जीवांची हत्या करणं हा यात्रेचं जत्रा स्वरूप आपण पाहतो आहोत आणि म्हणून आपल्याला खरं सुख नाही आहे. अनेक लोकांनी अनेक प्रकारची व्रत करतात, वेगवेगळ्या धर्म पंथ संप्रदायाची मंडळी आहेत, परंतु दुसरा जीव घेण्याचं, देवाच्या नावावर जीव घेण्याची जी परंपरा आहे ती सगळ्यात चुकीची आहे. पहिल्यांदा आपल्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेम ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून संत म्हणतात प्रेमे टाळी वाजवणं. आपण लक्षात घ्या, एखादा विषय आपल्याला पटला, आपण मित्र मित्र किंवा मैत्रीण मैत्रीण एकत्र असतील आणि एखादा विषय पटला की पटकन आपण एकमेकाच्या हातावर टाळी देतो. टाळी ही अत्यंत महत्वाची आहे, पण ती प्रेमाची टाळी आज कमी झाली. महादेवाच्या मंदिरात जाणून सत्यम शिवम सुंदरम असं म्हणून 3 वेळ टाळी वाजवणारे भक्त कमी पाहायला मिळाले. आजच्या टाळीचा प्रकारच वेगळा होऊन बसलेला आहे. लोकांच्या टाळ्या हे विकृतीसाठी वाजतायत असं आपण पाहतो, किंवा टाळी वाजवण्याचे प्रकार वेगळेच होऊन बसलेले आहेत. कुणाची तरी टिंगल टवाळी करण्याकरता टाळी वाजवली जाते. भगवंताला या टाळ्या ऐकायच्या नाही आहेत. भगवंताला तीच टाळी हवी आहे की ज्याच्यामुळे आपल्या जीवाचा परमात्म्याशी निश्चित संयोग होणार आहे. अशा प्रकारची अवस्था, एखादा विषय पटल्यानंतर दोन मित्र टाळी देतात, या टाळीमध्ये त्यांचे दोघांचे प्राण हातामध्ये आलेले असतात, त्याचप्रमाणे आपले प्राण हातामध्ये आले पाहिजेत. हाताने टाळी, मुखाने नाम, प्रेमाने बोला शिवनाम, अशा प्रकारची अवस्था आपण लक्षात ठेवू.

पाहिजे. भगवंताचं नामस्मरण हे अंतिम सत्य आहे. प्रभू राम असू देत, कृष्ण असू देत, यांनी सुद्धा शिवार्चना केली, शिवपूजा केली हे आपण पाहतो. हे अंतिम सत्य आहे आणि या अंतिम सत्यालाच जीवा शिवाची जडली समाधी, विठला प्रपंच तुटली उपाधी असं बोधलेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता आपण भक्तीमध्ये एवढं पारंगत झालं पाहिजे, भक्ती इतकी वाढली पाहिजे की ज्याप्रमाणे एखाद्या कूपनलिकेला पंप बसवलेला असतो, पंप मारल्यानंतर तर पाणी घेतातच, पण काही काही कूपनलिका अशा असतात की पंप बंद असला तरी सुद्धा त्यातून पाण्याच्या चिळकांड्या वाहत असतात. त्याचप्रमाणे आपली भक्ती असली पाहिजे. भगवंताकडे काहीही मागायचं नाही, पण मात्र त्याचा पाय सोडायचे नाही, त्याच्या जवळून बाजूला जायचं नाही, एवढा सिद्धांत ठेवला तरी सुद्धा खूप काही होतं. उदाहरण यकिंचित प्राण्याचं असलं तरी सुद्धा कुत्र्याचं उदाहरण मुद्दाम द्यावं असं वाटतं, कारण अनेक लोक कुत्री सांभाळतात पण ती कुठे कुठे फिरतात माहीत नाही. पण पाटलाचं कुत्रं असतं की त्याला विशिष्ट प्रकारची साखळी असते, त्याला विशिष्ट प्रकारचं घर असतं.

होतं. उदाहरण यकिंचित प्राण्याचं असलं तरी सुद्धा कुत्र्याचं उदाहरण मुद्दाम द्यावं असं वाटतं, कारण अनेक लोक कुत्री सांभाळतात पण ती कुठे कुठे फिरतात माहीत नाही. पण पाटलाचं कुत्रं असतं की त्याला विशिष्ट प्रकारची साखळी असते, त्याला विशिष्ट प्रकारचं घर असतं आणि बाहेर एक मोठा फलक लिहिलेला असतो, कुत्र्यापासून सावधान. मालकांची सुद्धा भीती नाही एवढी त्या कुत्र्याबद्दलची भीती असते आणि त्याचबरोबर कुत्र्याबद्दलचा आदर असतो. ते कुत्रा आल्याबरोबर आपण चिटकी वाजवत असतो आणि रस्त्याने फिरणाऱ्या कुत्र्याला मात्र हाड म्हणून दगड घेऊन त्याच्या पाठीमागे आपण लागतो. आपणही लक्षात ठेवलं पाहिजे की आम्ही भगवंताच्या दरबारातील सामान्य जीव आहोत, पण त्याची सेवा करणं, त्याचं रक्षण करणं, त्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन राहणं ही माझी सामान्य गोष्ट आहे. एवढं साधं गोष्ट जरी कुत्र्यासारखे स्वामीनिष्ठ आपल्याकडे असेल तर पाटलाच्या कुत्र्याचा जसा मान आहे तेवढा मोठा मान आपणाला मिळेल. आणि ज्या वेळेला आपण सर्वात कमी लेखण्याचा स्वतःला प्रयत्न करतो त्याच वेळेला आपल्यामध्ये चांगले गुण येतात. मी कुणीतरी आहे ही भावना मनामध्ये आली की आपोआपच अहंकाराची बाधा होत असते. आणि म्हणून आपल्यामध्ये अहंकार होऊ नये असं वाटत असेल तर मी यकिंचित आहे, सामान्य आहे अशी भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे. जोपर्यंत आपली मुमुक्षुवृत्ती निर्माण होत नाही, जिगीषावृत्ती निर्माण होत नाही, तोपर्यंत भगवंताप्रत जाण्याचा किंवा मुक्त होण्याचा आपणाला मार्ग सापडत नाही. तो मार्ग सापडण्याकरता प्रेम आवश्यक आहे आणि ते प्रेम टाळी वाजून आपण सिद्ध केलं पाहिजे. प्रेमे टाळी वाजवणं घोसे अंबर गरजवणं, दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात घेण्यासारख्या आहेत की टाळ्या वाजवल्या जातात, कधी कधी महिला वर्ग सुद्धा भांडण्यासाठी म्हणून टाळ्या वाजवतात, एकमेकाच्या दूषणासाठी म्हणून टाळ्या वाजवतात, त्या टाळीमध्ये प्रेम नाही. कुठलंही भांडण असू दे किंवा आणखी कुठल्या प्रकारचे अपशब्द असू देत ते हळू बोलले जात नाहीत, जोरातच बोलले जातात. घोषे अंबर गरजवणं हीच अवस्था असते पण त्यामध्ये प्रेम नाही म्हणून ते भगवंताला मान्य नाही. ज्या गोष्टीमध्ये प्रेम आहे, पार्वतीपते शिव हर हर महादेव अशा प्रकारे मोठी घोषणा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या मनामध्ये फक्त पाप ताप दैन्याचं हरण करणारा भगवंतच माझ्या समोर आहे ही भावना असते. ती वृत्ती जेव्हा असते तेव्हाच प्रेम असतं. कुणीतरी माझं निश्चित काही चांगलं करणार आहे ही भावना आल्यानंतर प्रेम निर्माण होतं. अगदी प्रेमाचा वात्सल्याचा विचार जर करायचा ठरवला तर आपल्या ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी लागेल की सामान्य बाळ लेकरू आहे किंवा गाईचं वासरू आहे ते जोपर्यंत गाईच्या दुधाण्याला किंवा आईच्या स्तनाला हुंदका देत नाही तोपर्यंत, त्याला थोडासा धक्का देत नाही तोपर्यंत तिला पाना फुटत नाही. तसं परमेश्वराने एवढा मोठा धक्का दिल्याशिवाय कुणालाही काही द्यायचं नाही असा अलिखित एक संकल्पच केलेला आहे. जोपर्यंत भक्त भक्तियुक्त अंतकरणाने आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत भगवंत असं सहजासहजी कुणाला काही देत नाही. म्हणून तर शिवपरमात्म्याबद्दल सांगतात शिव भोळा पण पुढे चक्रवर्ती असं त्याला नाव दिलेलं आहे. भगवंत चक्रवर्ती आहे. तुमचे कुठल्याही देवावर भक्ती असू दे, सामान्यापासून असामान्यापर्यंत प्रत्येक जीवाला कशावर तरी श्रद्धा असते. मी देव मानत नाही म्हणणारा आई वडिलांना तरी मानत असतो, आई वडिलांना मानत नाही म्हटलं तरी मित्र कुणाला तरी तो मानतच असतो, कुणाकुणाला भाकरीत भगवंत दिसतो म्हणजे भाकरीवर तरी आपलं प्रेम आहे. जोपर्यंत प्रेमाने भाकरी खात नाही तोपर्यंत ती पचत नाही. तिच्यात काहीतरी असेल म्हटलं की त्यामध्ये केस तरी सापडेल किंवा एखादा जोंधळा आणखी काहीतरी खडे दगडे अशा अनेक प्रकारच्या समस्या आपल्या समोर येतात. शंका संशय आत्मा विनश्यती असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून भगवंताची भक्ती ही निःसंशय भक्ती झाली पाहिजे. आणि निःसंशय भक्ती होण्याकरता म्हणूनच आपणाला सांगितलं घोसे अंबर गरजवणं. आपल्या मनामध्ये संशय असतो तेव्हा आपला आवाज धबका असतो, पण जेव्हा आपण निःसंशय होतो तेव्हा मोठा आवाज येत असतो. आणि असा मोठा जो आवाज आहे तोच भगवंताला आवडत असतो. अतिशय प्रेमाने आपण तो आवाज घेतला पाहिजे. हे प्रेम निर्माण होण्याकरता आपल्याकडे संकटाची पण मालिका असावी लागते. दोन मुलाचं भांडण झाल्यानंतर जेव्हा दुसरा पोरगा आपणाला ऐकत नाही ही धारणा होते तेव्हा आपण हारणार, आपण मार खाणार ही भीती निर्माण झालेला मुलगा आपल्या आईचं किंवा वडिलांचं नाव मोठ्याने घेतो किंवा आपल्या मोठ्या भावाचं नाव घेतो. त्यांनी त्याचं नाव घेतल्याबरोबर त्याला प्रतिकार करणारा, त्याच्याबरोबर झुंजणारा मुलगा सुद्धा पटकन पळून जातो, कारण त्याला माहीत आहे ह्यानी आई म्हटलेलं आहे, आता थोड्या वेळात त्याची आई येईल आणि ती आपणाला शिक्षा करेल. तसं आपण सतत भगवंताचं नामस्मरण करत राहिलो तर आपल्याकडे जे षडविकार आहेत, षडरिपू आहेत, या सर्वांवर विजय मिळवण्याची ताकद ही आपणाला त्या नामाच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून घोषे अंबर गरजवणं, नाचोनी करी भजन. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपण भजन करत असताना
एकांतात बसलं पाहिजे. परा पश्यंती मध्यमा वैखरी या चतुर्वाणी आहेत, त्यामध्ये परेच्या पलीकडची पंचम वाणी आपली जागृत झाली पाहिजे. एकाग्र चित्ताने आपण नामस्मरण केलं पाहिजे. ही जशी अवस्था आहे तशीच ही एकाग्रता निर्माण होण्याकरता मात्र आपणाला निश्चितच मोठ्याने पहिल्यांदा उच्चार करावे लागतात.

आणि म्हणून घोसे अंबर गरजवणं नाचोनी करी भजन. लहान मुलाला आपण एखादा शब्द बाबा ताई नाना असं सहज शिकवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या वेळेला त्याला तो शब्द येतो त्यावेळेला ते दोन्ही हाताने टाळी वाजवत असते, नाचत असते, नाचता नाचता ते पडतं पण त्याला इतका मोठा आनंद होत असतो की मी आई किंवा वडील बाबा दादा कोण जे मला सांगतायत ताई माई त्यांचं ऐकून मी हे शब्द उच्चारला त्याचा त्याला अतिशय आनंद होतो. आणि आपण त्याने शब्द उच्चारल्याबरोबर टिचकी वाजवून त्यालाही किंवा टाळी वाजवून त्यालाही प्रतिसाद देत असतो. ज्या वेळेला लहान लेकराला असा प्रतिसाद देण्याचं काम आपण करतो त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा आपण जेव्हा नामोच्चार करतो तेव्हा भगवंतही आपल्या नामावर लक्ष ठेवून असतो. देवाला सुद्धा सतत कुणीतरी माझं नाव घ्यावं असं वाटत असतं. देव म्हणजे आपल्या घरचा म्हातारा आहे हे लक्षात ठेवायचं. आपण आपल्या आजोबा पंजोबाकडे लक्ष देत नाही, प्रत्येकजण आपापल्या कामात असतोय. आरशात चार वेळ आपण पाहतो परंतु आजोबाकडे एकदा पाहण्याची दृष्टी आपली नसते. अनेक वेळा अनेकांशी दूरध्वनीवरून जंगमध्वनी वरून बोलतो परंतु आता तर प्रत्येकाच्या खिशात जंगमध्वनी असतात, गाणी लागत असतात, फोटो निघत असतात, त्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करत असतात. त्याच नादामध्ये आपण असतो पण आपल्या घरच्या म्हाताऱ्या माणसाकडे बघायला आपल्याला वेळ नाही आहे. पण एखाद वेळी चुकून नातू किंवा पंतू बाबा तुमचं कसं काय चाललंय, तुम्ही जेवला का, तुम्ही फिरायला येता का, असा सहज शब्द जरी विचारला तरी त्या आजोबांना जेवढा आनंद होतो त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने परमेश्वराला आपण फक्त एकदा देवा म्हटल्याबरोबर आनंद होत असतो. देव सतत तुमच्या नामस्मरणासाठी तुम्ही मला बोलवावं या अपेक्षेने आपल्याकडे पाहत असतो. आणि एकदा का आजोबाचं आपण नाव घेतलं की मुलावर विश्वास नसलेला किंबहुना मुलाच्या नावावर करू की नको असं वाटणारा आजोबा सहज नातवाच्या नावावर इस्टेट करून टाकत असतो. तसंच भगवंत सुद्धा आपण ज्या प्रामाणिक भावनेने कदाचित आपल्या मनातही इच्छा नसेल, कोणत्याही प्रकारची अपेक्षा नसते, तरी सुद्धा आपले आजोबा आपल्या नावावर जशी मालमत्ता करतात त्याचप्रमाणे भगवंत सुद्धा आपण निरीच्छ भावनेने त्याचं नामस्मरण केलं, त्यांच्या सान्निध्यात राहिलो, रोज मंदिरात जायचं. बऱ्याच वेळा लोकांना मंदिरात जाणं म्हणजे कंटाळा वाटतो. आपणाला देव कधीतरी एकादशी, प्रदोष, शिवरात्री, ठराविक तिथी, श्रावण मास किंवा जास्तीत जास्त आपलं म्हणजे महाशिवरात्री, वर्षातला एक दिवस, अशा प्रकारे कधीतरी सेवा करून आपणाला लाभ होणार नाही. नित्यनियमाने केलं पाहिजे. त्याच वेळेला ही गोष्ट शक्य आहे. वार्षिक परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करेन, 24 तास जागेन आणि दुसऱ्या दिवशी पेपर लिहीन असं जर म्हटलं तर त्या व्यक्तीला प्रश्नपत्रिकाच वाचता येणार नाही, उत्तरपत्रिका लिहिणे विषय लांबचा आहे. तशी आपली भक्ती नित्यनियमाने असली पाहिजे आणि ते नित्यनियमाचं सातत्य असेल तरच शक्य आहे, अन्यथा नाही. म्हणून हे सातत्य ठेवण्याकरता प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. प्रेम नसेल तर मात्र या गोष्टी शक्य नाहीत. म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेमाने टाळी वाजवून नाचून मोठमोठ्या आकाशापर्यंत जाईल अशा प्रकारे अंबरघोषाने आपण भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे. मंदिरात जायचं म्हटलं की आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकदा मंदिर दिसल्याबरोबर पटकन प्रवेश करू अशी भावना होते. भक्तीचा हा उद्रेक म्हणावा लागेल, परंतु तरी देखील भक्तीचे काही संकेत आहेत तेही आपण पाळले पाहिजेत. एखाद्या भजनामध्ये गेल्यानंतर जे पद्धतीचे अभंगानी गवळणी वगैरे आहेत त्यामध्ये वेगळाच काहीतरी आपण नृत्याविष्कार करून किंवा वेगळ्या रसामध्ये, श्रृंगार रसामध्ये वगैरे अशा प्रकारे भजन केलं तर ते जसं अयोग्य आहे, तसंच मंदिरामध्ये जातानासुद्धा किंवा आपली भक्ती सिद्ध करतानासुद्धा काही संकेत पाळणे आवश्यक आहे. म्हणून तर आपल्याकडे सर्वसामान्यपणे 16 असा विचार मांडला जातो की शुचिर्भूत अशा प्रकारचे स्नान करून धूतवस्त्र परिधान करून आपण मंदिरात गेलं पाहिजे. बऱ्याच लोकांची धारणा अशी असते की मला मूर्तीला स्पर्श केल्याशिवाय मुक्तीच मिळणार नाही, परंतु तशी अवस्था नाही आहे. तुम्ही मंदिरात जात असताना खरोखर मी बाबा स्नान केलेलं आहे, मी पूर्णपणे शरीराने व्यवस्थित आहे, माझी मानसिक स्थिती चांगली आहे अशी परिस्थिती पाहूनच आपण मंदिरात गेलं पाहिजे. अन्यथा आपण दुरून दर्शन करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्याकरता मूर्तीला स्पर्श केलाच पाहिजे असं नाही. बऱ्याच मंदिरामधून आपण पाहतो की लोक दूध, दही, तांदूळ सगळे काही टाकत असतात. भगवंताकडे एकाग्र चित्ताने 1-2 मिनिटं थांबण्यासाठी जी प्रसन्नता हवी ती सुद्धा आपणाला मिळत नाही. बरेच लोक पुजारीच बनून जाण्याचा प्रयत्न करतात. भगवंताला पुजाऱ्याची गरज नाही आहे, भगवंताकडे पुजारी भरपूर आहेत. आपण भक्त बनून गेलो पाहिजे. शिवपाठामध्ये शिवदास म्हणतात, भुक्ती मुक्ती ज्ञान वैराग्यादी सर्व न लाभे वैभव नामाविन. आपणाला हे सगळ्या प्रकारचं भुक्ती पाहिजे, मुक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्य देखील पाहिजे. पण या 4 गोष्टी आपण देवाजवळ जाऊन त्याला मिठी मारून किंवा त्याला वेगवेगळ्या प्रकारचा अभिषेक करूनच मिळणार आहे असं नाही. केवळ नामस्मरणाने सुद्धा त्या गोष्टी शक्य होणार आहेत. आणि म्हणून आपण भगवन नामस्मरण करणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या मंदिरामधली

झुंबडबाजी पाहिली, गर्दी पाहिली की आपल्या असं वाटतं की देवाला सुद्धा किती कंटाळवाणी वाटत असेल की एवढे सगळे लोक आलेले आहेत, कुणी पाणी ओततोय, कुणी बेल टाकतोय, ते वाहताना सुद्धा बेलाची 3 पानं व्यवस्थित आहेत का, त्याची गाठ तोडली का, इकडे कुणाचे लक्ष नसतं, ते फुलं व्यवस्थित आहेत का, त्या फुलावरती कधी किड्या असतात, कधी कधी रात्री आणून ठेवलेला प्लास्टिकच्या पिशवीचा वापर करू नका म्हटले तरी तो केलेला, आणि त्यामुळे अतिशय दुर्गंधयुक्त अशा प्रकारचा हार तो देवाच्या डोक्यावर घालण्याचा किंवा गळ्यात घालण्याचा आपण प्रयत्न करतो, हेही बरोबर नाही. ज्या गोष्टी आपणाला कशी अवस्था वाटेल, ती गोष्ट मी घेतली तर कसं वाटेल, ते पंचामृत मी घेतलं तर कसं वाटेल, कधी काल परवा आणून ठेवलेलं वाटली तसंच आहे आणि उग्र वास येतोय, आणि अशा प्रकारचं आपण पंचामृत देवाला घालून पुण्य मिळवलं अशी आपण अपेक्षा करता कामा नये. देवाला म्हणजे तुम्हालाच, तुमच्या अंतःकरणाला कसं वाटत आहे तशाच पद्धतीने तुम्ही भगवत भक्ती केली पाहिजे. भगवंत याचा अर्थच आपण लक्षात ठेवला पाहिजे की माझा आत्मा, माझ्या आत्म्याला जे पवित्र वाटतं, शुद्ध वाटतं, शुचिरभूत वाटतं, तेच भगवंताशी नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ही खरी भक्ती आहे. ही वृत्ती ज्या वेळेला आपली निर्माण होते त्याच वेळेला भगवंत आपणाला अनन्य अशा प्रकारचं कृपाशीर्वाद करत असतात, आणि भगवंत स्वतः काही करत नाही. कोणीतरी म्हणतात देरे हरी काटल्यावरी, तसं काही भगवंत कुठलीही गोष्ट देणार नाहीये. कितीही तुम्ही देवाची सेवा केलीत तरी देव तुम्हाला घरात येऊन चारणार नाही, तुम्ही स्वतः कष्ट केलं पाहिजे. मात्र ते कष्ट करण्याकरता जी ताकद हवी आहे ती ताकद देण्याचं सामर्थ्य हे भगवंताचं आहे. डोळे आपले आहेत हो, पण डोळ्यामध्ये दृष्टी ही भगवंताने दिलेली आहे. कान आपलेच आहेत, पण कानामध्ये श्रवण शक्ती ही भगवंताने दिलेली आहे. पाय आपले आहेत, परंतु पायामध्ये चालण्याची शक्ती ही भगवंताने दिलेली आहे. पोट आमचं आहे, पोटामध्ये जठर सुद्धा आमचंच आहे, आतडी आमचीच आहेत, परंतु त्यामध्ये अन्न पचवण्याची शक्ती भगवंताची आहे. याच्यावर विश्वास ठेवून आपण जगलो तर निश्चितच भगवंत आपणाला जे हवं ते न मागता देणार आहे. फक्त आपण प्रेमाने त्याचं नामस्मरण घेतलं पाहिजे. त्याचं नामस्मरण घेत असताना काही वेळेला असं होतं की बाबा आपण नाव घ्यायचं का, तर घ्यायचं की घरात सुद्धा एकमेकाचं नाव घेताना आपल्या मनामध्ये दुस्वास असतो आणि मग ओ ऐकलं का असं प्रकारे विचार होतो, त्याऐवजी अहो ऐकलत का, यामध्ये जे प्रेम आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ती प्रेमवृत्ती जर परमेश्वराबाबतीत आपल्याकडे असेल तर परमेश्वर आपण न मागता आपणाला जे हवं ते सर्व देणार आहे, याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. ज्या दिवशी आपल्या अंतःकरणामध्ये देव हे माझं ध्येय आहे, देवाशिवाय माझं काही चालत नाही, देवच माझा चालवता बोलवता धनी आहे, सूत्र दोरी तुझे हाती, जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा, अशी वृत्ती जर आपली असेल तर भगवंत आपल्याकडून चांगलं कर्म करून घेत असतो, आणि अशा प्रकारे चांगलं कर्म करण्याची शक्ती भगवंतापासून येत असते. जेव्हा चांगलं काही कर्म आपल्याकडून होतं तेव्हा त्याचं फळ चांगलंच मिळणार आहे. जशी करणी तशी भरणी, त्या पद्धतीने आपण चांगलं केलेलं आहे त्याचं फळ आपल्याला चांगलं मिळणार आहे. यदा कदाचित आपण वाईट केलं तर त्याची फळं सुद्धा वाईट मिळणार. बऱ्याच लोकांना वाईट करता करता शेवटी चांगलंच व्हावं लागतं. आपण बऱ्याच वेळा हा अनुभव घेतलेला आहे. गावामध्ये अतिशय दुष्ट प्रवृत्तीचे असलेली माणसं सुद्धा जेव्हा वृद्धापकाळ म्हणण्यापेक्षा मृत्यूजवळ येतो अशा वेळेला मात्र ज्यांच्या ज्यांच्यावर त्यांनी काही अन्याय केलेला असेल त्यांच्यासमोर हात जोडून सांगतात की बाबा मी त्या वेळेला तसं केलं पण आता माझ्या मनामध्ये तसं काही नाही आहे, तू विसरून जा. ही पश्चाताप वृत्ती जी आहे तीच भगवंताच्या जवळ जाण्याची वृत्ती आहे, ही आपण लक्षात ठेवली पाहिजे. आणि म्हणून पश्चाताप देई देवा हे सुद्धा भगवंताला मागितलं पाहिजे. किंबहुना मी या संतांच्या वचनाच्या थोडंसं पुढे जाऊन सांगतो की पश्चाताप येण्याची वेळच माझ्यावर येऊ देऊ नकोस, अशा प्रकारचं माझं वर्तन परमेश्वरा घडो आणि सतत तुझ्या सानिध्यात राहण्याची ताकद माझ्यामध्ये दे. तू जे जे काही चांगल्या गोष्टी करण्याची मला शक्ती देतोस त्याप्रमाणे मी चांगल्या गोष्टी करत राहीन. माझ्या हाताने माझ्या माध्यमातून परमेश्वरा तूच हे सर्व काही करून घ्यायचं आहेस, एवढी वृत्ती आपण ठेवून सात्विक वृत्तीने जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मंदिरामध्ये जात असताना तेथील स्वच्छता हे आमचं आद्य कर्तव्य राहिलं पाहिजे. त्या ठिकाणी आलेल्या दीन दुबळ्यांना आपण मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रोज याचक म्हणून बसणाऱ्या भिकाऱ्यांचं परिवर्तन करण्यासाठी किंवा त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आपणाला काय करता येईल का, ही सुद्धा भगवत भक्ती आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तशा दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न केला तर निश्चितच भगवंत आपणाला
प्रसन्न तर होणारच आहे. आणि जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाडे, या वृत्तीने आपणाला सर्व काही परमात्म स्वरूप दिसेल. आणि या परमेश्वराची सेवा, या जगन्नारायणाचीच पूजा, जगदीश्वराचीच पूजा ही सर्वात श्रेष्ठ पूजा आहे. आणि त्या पूजेकरता जे प्रेम आवश्यक आहे, भक्ती आवश्यक आहे, वात्सल्य आवश्यक आहे, करुणा आवश्यक आहे, कितीतरी शब्द आहेत याच्यासाठी.

0: त्या सर्वांचा वापर करून आपण परमोच्च अशा प्रकारची भक्ती संपन्न केली पाहिजे आणि त्या भक्तीच्या शक्तीवर भगवंताला अंकित करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. तशा प्रकारची शक्ती आणि सन्मती दयागण पार्वती परमेश्वराने आपणा सर्वांस द्यावी अशा प्रकारचा अभिष्ट चिंतन करून हे वाक्पुष्प सद्गुरुचरणी समर्पित करतो. ओम शांती शांती शांती.
1: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आताच आपण भक्ती हीच शक्ती सद्गुरु नळकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज यांनी केलेलं प्रवचन आताच आपण ऐकलं. प्रसारित करण्यात आलं आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरून.
2: आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा चित्रपट होता. यातले सर्व जितके काही कलावंत होते सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
3: नितांत सुंदर गाण्यांचा फोन इन कार्यक्रम गाणं मनातलं अवश्य ऐका आज सकाळी 11:10 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: श्रोते हो, ज्येष्ठ मराठी अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा आहे आज जन्मदिन. त्यांच्यावर चित्रित गीताचा आनंद आता आपण घेणार आहोत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोत्याहो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रामचरित मानस गान भाग 400. गायक कलाकार आहेत कविता कृष्णमूर्ती, रचना आहे संत तुलसीदास यांची आणि संगीत सतीश भाटिया यांचं.

0: श्रोते हो, आताच आपण कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली संत तुलसीदास रचित रामचरित मानस गान हा कार्यक्रम ऐकला. संगीत होतं सतीश भाटिया यांचं. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: कधी सुरात कधी शब्दात फुलणारी साध प्रतिसादाची लोभस गाणी, तुमची आमची सर्वांची जिव्हाळ्याची कोल्हापूर आकाशवाणी.
0: श्रोते हो, सकाळचे 11:10 झाली आहेत.
2: गाणं मनातलं,
3: गाणी ही गाणी, गाणी.
4: श्रोते हो नमस्कार. गाणं मनातलं या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत. श्रोते हो, एखाद्या गाण्यावरती जर का आपलं मत व्यक्त करायचं झालं तर एकंदरीत शब्द, गायक कलाकार आणि त्यातून मिळणारा आपल्याला आनंद या सर्वांची गोळाबेरीज करावी लागेल. गाणं ऐकल्यावर आपल्याला नक्की काय वाटतं? उत्साह येतो, शांतता मिळते.

0: आपण भावूक होतो तर यापैकी सर्वात जास्त आपल्याला आनंद मिळतो. गायकानं गाणं कसं गायलं आहे, त्याचा आवाज आणि शब्दातील भाव नेमके कसे व्यक्त झाले आहेत हे आपल्याला समजतं. तेव्हा आज अधिक वेळ न दवडता गाणं मनातलं या कार्यक्रमात बघूया कोण श्रोते सहभागी झालेत आणि कोणाच्या मनात कोणतं गाणं आहे.
1: हा नमस्कार, मी पुण्याहून मिलिंद श्रीखंडे बोलतोय.
0: नमस्कार, बोला.
1: काही नाही, मान्सूनचं दमदार आगमन झालंय आता सगळीकडे आणि अनेक जण आपापल्या परीने आपला पावसाचा आनंद लुटत आहेत. कोणी आठवणी शेअर करून तर कोणी थेट पावसात भिजून हा मौसम एन्जॉय करताना दिसतोय.
0: बरोबर.
1: तर या पावसाच्या पार्श्वभूमीवर मला गाणं ऐकायचं जे आहे गदी माडगुळकरांचं आहे, अतिशय परिणामकारक दृष्टीने डोळ्यात उभं करतं. चित्रपट आहे देव माणूस आणि हे गदिमांचं गीत आहे. बाबूजी आणि आशा भोसले यांनी गायलं. आपल्या अलौकिक स्वरात हे गीत गाऊन त्या गाण्याचं अक्षरशः सोनं केलंय. त्या गाण्याचे बोल आहे पावसात नाहती लता लता काळ्या फुले. आणि गदिमांनी आपल्या लेखणीतून काव्यात्मक बदल शब्दांचा वापर करून या गाण्यात एक वेगळी जादू निर्माण केली बा.
0: हो.
1: आणि मला आजपर्यंत म्हणजे अगदी बॉलिवूड मधल्या हिंदी गाण्यांपेक्षा आहे ना हे गाणं मला खूपच आवडतं. म्हणजे पडद्यावर ते कृष्ण जवळ आहे पण आपल्या डोळ्यापुढे ते पावसाचा अतिशय परिणामकारक दृष्टी उभं करतं आणि गाण्यांचे बोलही खूप छान आहेत आणि ऐकायला खूप गोड वाटतं हे गाणं.
0: हो, गाण्यामध्ये अप्रतिम असे शब्द आहेत त्यामुळे जेव्हा पाऊस पडत असतो तेव्हा स्वरसरींमध्ये भिजण्याचा आनंद आपल्याला मिळतो.
1: नक्कीच नक्कीच. होय.
0: आणि हे गाणं जरी कृष्णधवल असलं तर आपल्या मनामध्ये याचे रंग भरलेले आहेत.
1: अगदी खरं, एकदम परफेक्ट बोलला. बरोबर बरोबर.
0: तर या गाण्याचा नक्की आपण आनंद घेऊया. अतिशय सुंदर आपण गाणं कळवलं त्याबद्दल धन्यवाद.
1: येस, धन्यवाद.

0: नमस्कार,
1: मी नरहरी गोडसे आयटीआय जवळ अर्जुन नगर कोल्हापूर येथून बोलतो. मला ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशा गायकांनी मराठी गाणी गायली आहेत. पहिले मोहम्मद रफी यांनी श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनाखाली वंदना विठणकर यांची भरपूर गाणी म्हणली. त्यात गाजलेलं म्हणजे शो

अंतरी किंवा हा छंद जीवाला निपसे. एक कोळी गीत छान छान म्हटलं त्याने, अगपोरी संभाळ दर्याला तुफान आलय भारी. दुसरे आपल्या महेंद्र कोरे यांची गाणी गाजली, चूर तेच छेडिता किंवा सांग कधी करणार तुला चंद्र इथे मधू तिथे. दादा कोंडके यांची अनेक गाणी त्यांनी गायली. किशोर कुमार यांनी काही मराठी गाणी गायली आहेत, त्यातलं प्रमुख म्हणजे अश्विनी एन किंवा अग हेमा यासारखी गाणी गायली. अमित कुमार शैलेंद्र सिंग यांचं एक मराठी गाजलेलं गाणं म्हणजे ले लो भाई चुडा ले लो, किंवा शैलेंद्र सिंग यांची प्रीतीच घर पाणी मी जलवंती मी फुलवंती यासारखी गाणी. तलत महमूद यांनी काही गायले. हे जरी असलं ती ते गाणी म्हणताना पण मन्नाडे अमराठी म्हणजे बंगाली असूनही मराठी गाणी अभंग त्यांनी छान गायले आहेत. त्यांचा प्रसिद्ध अभंग म्हणजे अधिरचली पंढरी मग वैकुंठ नगरी किंवा नंबर 54 हाऊस ऑफ बॅम्बुडोर हे त्यांचं गाजलेलं गाणं होत. पण सगळ्यात मला जे आवडतं ते दाम करी काम या चित्रपटातील धन

0: डोळे।
1: अतिशय सुंदरित्या आपण हे गाणं गाऊन दाखवलं, त्याबद्दल देखील धन्यवाद।
2: हे गाणं ऐकताना त्यांचं अमराठी पण अजिबात जाणवते, जर आपण लक्षपूर्वक ऐकलं तरच कळते की हे गाणं मन्नाड यांनी गायलेलं आहे। यांच्याप्रमाणेच वाणी

0: जयराम कविताज कृष्णमूर्ती सोनू निगम यांनी मराठी गाणी गायली आहे, ती चांगली गाजलेली होती. आज ते मन्नाडे यांनी गायलेलं दामकरी काम मधील गाणं ऐकावं असं वाटतं.
1: सर्व जुन्या आणि बहारदार गाण्यांची आपण आठवण सांगितलीत, खूप सुंदररित्या आपण विश्लेषण केलं, त्याबद्दल धन्यवाद.
0: आपल्याला जाणवते की बाबा हा ह्यांची नाही आहे मातृभाषा मराठी, पण त्यांनी गायली कशी.
1: हो, कारण या गायक कलाकारांचा जो आवाज आहे तर तो मनाला कुठेतरी साद घालतो आणि मनाला भावणारे जे शब्द आहेत त्यामुळे ही गाणी आपल्या मनामध्ये कायमची रुजलेली आहेत.
0: हो, आता आता महेंद्र कुवर दादा कोल्हे यांची चिका त्यांनी सर्वच नंतर बरेचसे गाणे गायलेले आहेत, त्यात त्यांनी मराठी ठेका जपायचा प्रयत्न केला, तरी त्यांनी म्हटली गाजली आणि आपण ऐकली
1: आणि ही गाणी आपल्या मनामध्ये कोरली गेली आहेत. आपल्याशी बोलून खूप आनंद झाला, आपल्या आवडीच्या गाण्याचा नक्की आनंद घेऊया.

0: नमस्कार सर, माझं नाव आहे सिद्धार्थ गोंदे आणि मी ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून बोलतो. सर
1: सिद्धार्थजी नमस्कार, गाणं मनातल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: धन्यवाद. आमचं सर आज पहिल्यांदाच या कार्यक्रमामध्ये फोन लागला आणि बरेच वर्षी आम्ही ट्राय करत होतो आणि पहिल्यांदा कोल्हापूर आकाशवाणीवर फोन लागला. अतिशय आनंद होतो.

0: भरपूर स्वागत आहे आपलं. आम्हाला देखील आनंद होते आपल्याशी बोलताना.
1: सर आम्हाला सर या कार्यक्रमामध्ये एक गीत ऐकायचं होतं सर.
0: कोणतं?
1: अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील आहे, विजयी वसंत फुलताना.
0: अच्छा.
1: तर हे गीत आमचं सर्वांचं आवडीचं गीत आहे आणि हे जर प्रसारित झालं तर सर्व श्रोत्यांना नक्की आवडेल सर.
0: बनवा बनवी हा जो चित्रपट आहे आज देखील तितका लोकप्रिय आहे.
1: खूपच लोकप्रिय आहे सर, कारण की त्यातील सर्व गीते आणि तिथलं जे अभिनय केले कलावंतांनी आणि खूप असा एक प्रभावशाली चित्रपट आहे आणि मस्त त्यामध्ये विनोदी एक चित्रपटही म्हटलं चालेल आणि खूप खूप छान असा सर्वांना आवडला तो चित्रपट. त्या दशक सिद्ध झाला होता.
0: यातले संवाद जे आहेत तर ते आज देखील समाज माध्यमांवर तितकेच लोकप्रिय आहेत.
1: या चित्रपटगृहामध्ये खूप चांगल्या प्रकारे सर हा प्रदर्शित झाला होता त्यावेळेस आणि आम्ही ते आम्ही सुद्धा सर चित्रपट 2 ते 4 वेळा बघितला आहे सर. हो सर खूपच छान आहे सर, आम्हाला तर खूपच आवडतात. अजूनही वारंवार सातत्याने ते गीत ऐकावं असं वाटते.
0: आणि सर्वच ताकदीचे तसे कलाकार होते त्यामुळे हा चित्रपट अधिकच प्रभावशाली ठरला.
1: हो हो. आणि प्रेक्षकाच्या मनामध्ये राज्य करणारा एक चित्रपट होता. यातले सर्व गीतकही कलावंत होते, अशोक सराफ आणि इतरही सर्वांनी खूप अशी दमदार भूमिका साकारली या चित्रपटामध्ये.
0: बरोबर.
1: आणि नेहमी स्मरणात असणारा चित्रपट आहे. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच.
0: तर आपल्या मनातल्या गाण्याचा नक्की आनंद घेऊया.

0: हातकणंगले वरून महादेव खोत बोलतोय. हा मला दीडशे चित्रपटातील सांग कामिनी सखे साजनी जादू काय केली तळहाताची हिरवी मेंदी
1: लाल कशी झाली
0: हे अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं गाणं मला फार आवडते. या गाण्यामध्ये काय आहे तर पावसाळ्यात ज्या ज्या घटना घडत्या ती मोर लांडोरी संघ कसा डुलतोय नाच नाचता मोर लांडोरी गर्भ नवा जुळे स्वाती नक्षत्राचं बी यामध्ये हे केलेलं आहे. स्वाती नक्षत्राचं जल जर त्या शिंपल्यात पडलं तर त्यापासून मूर्ती कसं बनत्यात त्याच अविस्मरणीय वर्णन यामध्ये केलेलं आहे. आणि मृग नक्षत्र पावसाचं आहे ते सर्व नक्षत्रामध्ये श्रेष्ठ आहे असं या गाण्यामध्ये संपूर्ण आशय आहे. त्यामुळे हे गाणं मला फार आवडतंय. आणि राम लक्ष्मण यांचं संगीत फार मला आवडतंय. आणि अशोक सराफ यांच्यावर चित्रित झालेलं कोणताही चित्रपट मला फार आवडतोय त्यामुळे हे गाणं मला आवडतंय. मी जवळजवळ 10-12 वेळा मी ते गाणं म्हणजे असं युट्यूबवरून ऐकलंय. खरं ते आकाशवाणीवरनं जसं ते गाणं वाचतंय किंवा त्याचं जे संगीत आहे तसं ते संगीत त्याला म्हणजे जुना चित्रपट असल्यामुळे ते ऐकायला मिळत नाही. तुमच्या संग्रह असलेल्या आपल्या आवडमध्ये त्या गाण्याचा समावेश तुम्ही बऱ्याच वेळा करताय त्यामुळं त्या गाण्याची रंगत मला आणखीन वाढते. आणि निसर्गातलं जे काय म्हणजे घडामोडी होत्या पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये त्याचं संपूर्ण चित्रण त्यामध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं आणि

0: निसर्गातील घडामोडी त्यामध्ये समावेश केला आहे, त्यामुळे ते गाणं एकदम अप्रतिम वाटते. आणि अशोक सराफ यांचा अभिनय एकदम खास वाटतोय मला. 16 वर्षी पोळी असून दे, तुमचं आमचं जमलं, तुझ्या वाचून करमेना, हे सर्व चित्रपट किंवा गुलछेडी म्हणा, हे सर्व चित्रपट फॅन असल्यामुळे मला ते त्यांच्यावर चित्रित झालेलं किंवा त्यांचा अभिनय मला एकदम असा म्हणजे मनमोकळा वाटतोय, त्यामुळे ते चित्रपट त्यांचे मला फार आवडतात. आणि त्यातले चित्रित झालेलं गाणं मला आपल्या आकाशवाणी केंद्रावरनं ऐकायचं आहे.
1: तर आपल्या आवडीचं हे गाणं नक्की ऐकूया.
2: सांग कामिनी सखे साजनी, सांग कामिनी सखे साजनी, जादू काय केली, सांग कामिनी सखे.

0: नक्षत्र श्रेष्ठ हा जगी अन्न मिळे कोटी ग मग नक्षत्र श्रेष्ठ हा जगी अन्न मिळे कोटी ऐक कामिनी सखे सजणी
1: नमस्कार आकाशवाणी

0: कोल्हापूर केंद्र
1: हा तुम्हाला पण नमस्कार.
0: कोण बोलताय?
1: मी रत्नाकरा नगर बोलतोय तारगावहून.
0: अच्छा, कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: कर्रे वाजे रडू नको, पायाखुनाच्या पडू नको, दुनिया सारी जरी उलटली.
0: तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं हे गीत आहे, बरोबर?
1: सगळे जमार वाग्या त्यात वाग्या त्याच्या बरोबर असतं जागा कोणत्या बरोबर काय करेल ते दादा कोणत्या वाग्या करतोय याच्यावर गाणं पाहिजे मला.
0: अच्छा.

0: त्यांच्या बरोबर काय करेल ते करते जाणं पाहिजे मला.
1: अच्छा, हा चित्रपट तुम्ही बघितला होता का?
0: बघितला, लय बघितलाय तो.
1: अच्छा, आणि हे गाणं तुम्हाला त्यामुळे आवडतं?
0: हा आवडलं, त्यातली मला सगळेच दादा कोंडकेचे सगळेच पिक्चर मधली गाणी आवडतात मला.
1: तुम्ही चित्रपट कोणते कोणते बघितले दादा कोंडके यांचे?
0: आलो अंधावर, परत येता घरात, पांडवा पुरगीत असली, हे पिक्चर बघितलं मी.
1: अच्छा, दादा कोंडके तुमचे आवडते हिरो आहेत?
0: आलो अंधावर त्यांचे पिक्चर बघितले. हा पांडवा हवलदार वाजवू का पिक्चर बघितला.
1: बर,
0: सगळे पिक्चर बघितलेले, सगळीच गाणी त्यांचे आवडतात मला. हा हे गाणं मला लय आवडते. तर म्हणजे माणूस ऐकत नाही तेवढं ते जमा.
1: बरोबर,
0: हा त्याच्यावर मी गाणं ऐकते.
1: तर आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया. फोन करून सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.
0: हा धन्यवाद.

0: आणि तुम्ही लावत असणार, पण आम्ही कसं सहाला आम्ही योगाला जातोय त्यामुळे ही गाणी सकाळची आम्हाला ऐकायला मिळत नाहीत.
1: अच्छा.
0: तेव्हा हे गाणं मला ऐकायचंय. ओ माधवा माधवा.
1: सुमन कल्याणपूर या आपल्या आवडत्या गायिका आहेत का?
0: हा आवडता, आवडता पण आहे. पूर्वीपासून आम्ही त्यांची गाणी ऐकत आलेलो आहे त्यामुळं मला हे गाणं ऐकायचंय. खूप मला म्हणजे ते अधिक माहिती ऐकायचं होतं, पण ते फोन तुमचा लागला नाही.
1: अच्छा.
0: त्यामुळे आता लागलाय फोन.

0: रमेश पांडुरंग माने, माझ्या पत्नीला बोलायचं आहे, त्यांना कोणी?
1: नमस्कार, मी गीता रमेश माने पाचगाव कोल्हापूरहून बोलते.
2: कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला?
1: नेऊ नको माधवा हे गाणं ऐकायचं मला. सुमन कल्याणपूरकरांचं गाणं आहे ते मला ऐकायचं आहे.
2: गाण्याविषयी काय बोलू शकता अजून आपण?
1: हा, गाण्याविषयी म्हणजे माझ्या लहानपणापासून मी हे गाणं ऐकत आले. आमचं लहानपणच म्हणजे सडा सावन जवळपासून उठून आमची काम असायची, त्यामुळं ते गाणे ऐकतच हे आम्ही मोठे झालो. पण आता ही गाणी ऐकायला मिळत नाहीत.

0: कोल्हापूर
1: कमलापुरे जी नमस्कार, गाणमनातल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: मला आज अमिताभ बच्चन व मौसमी चट्टोपाध्याय चित्रित केलेलं आहे रेमोजीने गिरीश सावंत ते गीत ऐकत होतं. हे चित्रपटाचं नाव आहे मंजिल. मला वाटतं 1978-1979 दरम्यान हा चित्रपट आला होता आणि आज मी ते गीत पावसाळ्यात मनाला भुरळ घालतोय बघा.
1: हो बरोबर.
0: आणि गीतही छान आहे आणि शांत वातावरणात पावसाचं आगमन झालं की ते गीत ऐकावं असं वाटतं बघा सारखं. पावसावरची तसं अनेक गीतं आहेत पावसाला आवडून.

0: करण्यासाठी सुद्धा भरपूर गीत आहेत आणि आता पावसानं जरा हजेरी लावलेली आहे
1: हो,
0: आणि आता सगळीकडेच पाऊस पडून दे, सगळी धरणं भरून देत, मेन प्राण्याचा प्रश्न मिटून दे, ही प्रार्थना करून ह्या गाण्याची आम्हाला आवड तुम्ही पूर्ण करा आमच्या आमासनी.
1: ते जेव्हा पहिली सर येते पावसाची तेव्हा हे गाणं आपल्याला आठवतं, त्यामुळे या गाण्याचा नक्की आपण आनंद घेऊया.

0: नमस्कार, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र
1: तालुका आचकनळे यळकोट बाळासाहेब
0: साळुकीजी नमस्कार, गाणं मनातल्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला।
1: हा, गाणं मनातलं माझं गाणं एक आहे, नाव तुझं घेण्यासाठी सांगू किती लोका लोका गेले महादेवाच्या देवा, झालो रे मी मुका मुका, तूच चालविते विश्व कसा तुझा न्याय, शिरमंत पालकीत गरीबाला नाही पाय, हे गीत लावावं।
0: आपल्या आवडीचं गाणं नक्की ऐकूया,
1: तुझं आयुष्य दीर्घायुष्य लाभो तुम्हाला,
0: धन्यवाद।
2: नाव तुझ घेण्यासाठी सांगू किती लोक हलोका।

0: बरायतर श्रोते हो, आज इतकंच. या कार्यक्रमासाठी तंत्रसहाय्य केलं होतं संजय कुऱ्हाडे यांनी. हे प्रसारण आपल्यापर्यंत सुस्पष्ट आणि सुनियोजित पोहोचावं यासाठी पन्हाळा प्रक्षेपण केंद्रात कार्यरत आहेत ZN मुजावर. मी संवादक प्रसाद देसाई आत्ता आपला निरोप घेतो. अनुमती द्या, नमस्कार.
1: गाणं मनातलं,
2: गाणी ही गाणी.
1: श्रोते हो, गाणं मनातलं हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ. महिलांसाठीच्या या विशेष कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय
0: अगं, अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय, अगं रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिडकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आला ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हटलं. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मार्गे नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. तेच ना.
1: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच.
1: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
0: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
1: छत्री घेऊन भिजायला की काय?
0: नाही, सगळ्यांना सांगायला.
1: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
1: शर्वरी तुला काय वाटतं? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.

0: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
1: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची सुखद घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
0: आणि आई पापड गोळा करायला पळायची.
2: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्या घेऊन या पटकन.
1: मला तर वाटतं ना जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
0: पण ते बघ समोरच्या काकू काय करतायत.
1: काय ग कुठे कुठे कुठे काय करतात
0: ते बघ. ते त्या बघ त्या बघ धावत धावत दोरीवरचे कपडे
1: त्या काय. आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
2: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
0: पण खरं सांगू जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
2: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
0: अगं त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
2: तुला सांगते त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
0: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
2: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटत ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर हवे तर तरते ग क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
1: हो ना. आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात दिशा दिशातून आषाढाच्या श्याम घनांना पूर तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात है.
2: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय तुम्ही वाचत का बसलात. त्यावर ते म्हणाले अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा आतला पाऊस पुस्तकातून.
1: वा हे भारी होत. पण
0: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात त्या जगायच्या असतात.
2: खर तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली सगळं तयार आहे ग बैल तयार आहेत बियाणं आहे फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
1: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं. म्हणजे पहिला पाऊस आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
0: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
1: हा अभ्यासात कधी पहिली आली नाहीस. होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
0: काय रे रोहित दादा बाबांना नाव सांगे ना तुझं.
1: नको नको. अगं बाबा आता सुद्धा माझा कान फिरायला मागे पुढे बघणार नाहीत.
2: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
0: म्हणजे
2: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
1: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
0: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते. ती खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा ते गाणं म्हण ना ग पाऊस पहिला जणू काढूगा.
2: किती गोड गाणं आहे ते.
0: हो
2: पाऊस पहिला जणू काढूना बरसून गेला बरसून गेला.
1: वा वा वा काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवणेंची आहे.
2: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
0: तुम्हाला माहितीये का आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
2: वा
1: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो.
0: शेतकरी.
2: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
0: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
2: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही. आज त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
0: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
1: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो शेतकरी त्याला जीवन म्हणतात.

0: आपण म्हणतो किती छान हवायने, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो. आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
1: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
2: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
0: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
1: कांदे आणशील, चिरणार कोण?
0: शर्वरी
2: कोण? मी का?
0: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
1: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
2: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
0: अग पण दोन मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
1: अरे देवा, काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
0: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल. पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
2: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
0: काय
2: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झाली आहे. तू म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
0: खरंय खरंय ते.
1: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अग गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
0: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
2: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळत ती भीती नव्हती ती काळजी होती.
1: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नी, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्याने वापरला नसेल पण जगले मात्र तसच.
2: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
0: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
1: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
0: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
2: वा, आजच्या आपल्या गप्पाकीने लिहून ठेवायला हव्या.
0: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
1: चला चहा करते आता.
0: आणि भजी त्याचं काय?
1: ती सुद्धा करू. पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
0: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
2: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
1: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटतं आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
0: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का. पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
2: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
0: काय?
2: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
1: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
0: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
2: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
0: अग प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
1: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
0: खरंय.
2: ए दादा.
0: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण
1: पावसात.
2: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
0: आणि छत्री न घेता.
1: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
0: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
2: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
1: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो आणि माणसांच्या मनातही पडतो.
0: पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी तीन छत्र्या.
0: अगं तीन कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे, ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स, आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार.

0: करणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचंय म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉ मध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं, आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th year मध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं, 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे. आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला, त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 मध्ये माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मध्ये मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक युट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा युट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती, तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे, तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
0: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकांचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
1: अगदी.
0: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
1: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे, कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही, कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे, पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स, खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचं आहे, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम, तसं त्या हिशोबाने.
0: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
1: खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोक मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंग सारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीज मधून प्लेयर्स आलेले, आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली 4-5 प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते, त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असतं ना की वेन यू आर इंटरव्ह्यूइंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये, आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये, आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळतं. अशी सगळी प्रेपरेशन होती, प्लस ज्या प्लेयरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
0: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळे

0: व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात, तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करतेस स्वतःला?
1: मला वाटतं ते सोपं आहे.
0: बर,
1: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाईम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टुर्नामेंट बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाईम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी एबीसी कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्ट पर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही आहे. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि एफ आय व्ही बीनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्कड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकतायत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
0: क्या बात है.
1: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
0: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
1: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉमध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हे शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन.
0: राईट,
1: यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचा. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचा बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
0: बर,
1: दॅट हेल्प्ड अ लॉट.
0: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
1: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचं आहे का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचं, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनायत हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
0: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
1: हो,
0: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला.
1: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं. ये रा

0: किनारा ये चंचल हवा।
1: वाह, एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
2: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
2: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं। तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय, ऍट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल। पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे बी समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात, सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर, पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला नाही नाही नाही इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम। म्हटलं आता काय बोलू, मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत। सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात।
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
2: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज। आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं, जे प्लेयर्स खेळतायत जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळत आहे, त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस। सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंडमधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे आहेत, तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग।
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
2: मी यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती, सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी? आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
2: खूप, आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे, एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे।
1: अगदी बरोबर। आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
2: खूप जास्त, खूप जास्त, म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होत आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं, आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की

0: आम्हाला दिसत आहे काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसत आहे कव्हर ड्राईव्ह खेळली त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसत आहे. कव्हर ड्राईव्ह मारली ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस इज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रिपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉइड, म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंट मध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, प्रोडक्शन बद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शन मध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरओ, आरओ म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरओ असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरओ बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचा आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सने शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना सगळ्यांचे, ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ऍक्सेंट येतो, साऊथचा एक ऍक्सेंट येतो, मुंबईचा ऍक्सेंट येतो, पण तुम्ही तो ऍक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ऍक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर टू डेलीचा ऍक्सेंट. तो डेलीचा ऍक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ऍक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ऍक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे, म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉईंट की काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं, पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही कारण.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो.

0: आणि अशा वेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
1: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ऍज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड, पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
0: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
1: अजून रिसर्च.
0: अच्छा, रिसर्च.
1: रिसर्च.
0: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
1: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
0: वा.
1: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन

0: केस सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
1: वा.
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन वोकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलंय, सो मग लॉचा ते ए आयचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते, त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहेत. आणि आता फायनली कॉपी राईट्स ए आय वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो, आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे, तर शाळा तर तिकडेच झाली डॉक्टर एस राधाकृष्णन विद्यालय मधून. आणि 11वी 12वीला मी HR ला होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ऍडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात, आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो, तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात, ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना, आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, दहावी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, ते आम्ही सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता, ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आवर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
1: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
0: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते, पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत, कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझं PhD चा टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही करण्यासाठी, पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हू आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल.
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो.
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते.
0: खरे.
1: अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा. तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की

0: केन्या कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केन्या, खूप जास्त, खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे आणि दॅट इज प्रॉबेबली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील, 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते, इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मंबासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालंय. इट इज व्हेरी ब्युटिफुल, खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली,
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं तर मुंबईला मंडे प्रिटी अर्ली, थोडस लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होत. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे, तो नॉर्वेचा आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बरं,
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, परगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ऍज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्स मध्ये एंटर करता दर रूम मध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअर सेल्फ. हे प्रॉबेबली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्स मध्ये सेम असतं कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूम मध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत आता मला हे माहिती आहे जर मी एका रूम मध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियम मध्ये असेल तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे एज कम्पेअर टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये. पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळं आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्स मध्ये जाऊन तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉज कंटिन्यू केलं असतं कारण इंटरेस्ट आहे लॉ मध्ये, नाही असं नाही आहे. फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.

0: पाव की मिसल पाव,
1: वड़ा पाव एनी डे,
0: साड़ी की वेस्टर्न आउटफिट,
1: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून,
0: वाचन की नेट सर्फिंग,
1: वाचन
0: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन,
1: वाव सक्सेस पार्टी,
0: खूपच छान, खूपच भारी. आरोही किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय.
1: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09 तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्स वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन. आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहेत, स्पेशली जी जेन झी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझन मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचं पुढे जाऊन. पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉमुळे झाली आहे, किंवा लॉमुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरेटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एज्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू डू. एज्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
0: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु
1: यांचं ऐकावं
0: आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही तुझे खूप खूप धन्यवाद, आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्या बरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
1: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शहर में।
1: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल। अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्म

0: ठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथे इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्न सुरक्षा मजबूत होईल असं प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. IIM बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: AI, टेलिकॉम, डिजिटल पब्लिक इंफ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट IIM बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांट कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून 2 दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या

वाया वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का या संदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालय आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 गोलनं विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य

प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालय कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडबारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हापरळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे.
जिल्ह्यातल्या अंबा, सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, भोगावती, बाळगंगा, उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं.

आह सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आह पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयाने फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी

ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो। त्या क्षणी आपल्याकडे काही महत्त्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही, पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय। मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे। अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य

अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक, हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतःसोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं. पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही. पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniairmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या

श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, त्या आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया आनंदी जोशी यांनी गायलेलं, अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं सरी चित्रपटातील मंदार चोळकर यांचं गीत.

0: नमस्कार श्रोते हो, अमृत करश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ॲडव्होकेट सुनील लाड. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवनप्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाहीये. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवलं की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या. त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो, नोकरी असतो, व्यवसायात असतो, तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत. या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो, परंतु अगदी काय साचेबद्ध मला असंच जगायचं, हेच करायचं असं नाहीये. आपण आनंदी असावं, जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं. इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात, आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात, कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो. आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो. प्लॅनिंग केल्यामुळे आपल्याला केव्हा काही खोटं वागावं लागतं. इथे खोटं वागावं लागतं, तुम्हाला अचानक एखादी घटना घडते, अचानक अकल्पित तुमच्यासमोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता, याच्यामध्ये आपला खरा कस लागतो. सो मला म्हणायचं की हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं.
0: बरं, मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं, सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा, म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल?
1: सेवानिवृत्तीवर उद्गोदाचं जीवन बोललात तर मी ज्या भागात वाढलो, लालबाग परळ, मला माझ्या काकांनी 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची एक मोठी शाळा आहे, त्याला आपण व्यावहारिक ज्ञान म्हणतो. कधी कधी आपल्याला अकॅडमिक कशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं. सो वी शुड बी स्ट्रीट स्मार्ट. तर त्या लालबाग परळ यांनी मला ती ओळख दिली. मी जिथे राहायचो नेहरे पार्क मैदानच्या इथे, दॅट वॉज अ गुड एरिया, खूप चांगला एरिया होता. गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना, मध्यमवर्गीय समाज, पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे, ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली. त्या एरियाचं बरंच लालबागपुरा बोला की लोक हे होतात काय, पण तो मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात, ते चांगले उत्सव होतात, ते चांगले खेळ होतात, तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते. तो त्या घर इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच त्या याच्यातून, मला युवक क्रीडा मंडळ आमचा खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल, तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा आपलं आयुष्य, ते मला नाही करता, म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचं मला खूप आनंद होतो. कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्थानंतर पाहिली मी, आम्ही जेव्हा वाढलो होते, जेव्हा मी 83 मी 10वी झालो, तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामुळे आलेल्या अनेक समस्या, ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त आली, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला, पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगडी त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली. सो मी स्वतःला भाग्यवान समजेन की मला माझी शाळा शिरोडकर किंवा युवक क्रीडा मंडळ परळ खो खोचा ते क्लब, त्याने आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आलं मला. नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला म्हणा, तिथून आपली चळवळ सुरू आली, युवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिथून सुरू आली. लालबाग परळ आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र, 106 होता मी तिथूनच घडले. हा भाग तसा एकदम ऍक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला तुम्ही म्हणता रिॲक्शन लगेच होते तिथे, कारण माणूस जीवनाशी झगडत असतो, संघर्ष असतो, त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ती एक उपरोधिकपणा म्हणा की समाजाच्या आरेला कार्य म्हणायची वृत्ती तिथून येते. आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली. तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली, तेव्हा LLB केलं, LLM केलं मी.
0: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता का?
1: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो BMC मध्ये अप्रेंटिस म्हणून. तिथून मग मी जेव्हा SY BCOM होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकर्णधार पद मिळालं. नंतर मी नॅशनल खेळलो, राष्ट्रीय खेळाडू म्हणून, आणि खेळाडू म्हणून मला मुंबई महानगरपालिकेने नोकरी दिली. आणि ते नंतर मी MA केलं, कारण ते आम्हाला 2 इन्क्रीमेंट मिळतात, मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर, आणि LLB केलं, LLM केलं, तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता.
0: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं.
1: अगदी अगदी.
0: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता, तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता?
1: अगदी, मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे, पाचवीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि आम्हाला सुदैवाने आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत, पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणच जायचं, कारण आमच्या साईडला लागूनच ते मैदान होणारे पार्क मैदान. आम्ही घरी फक्त जेवायला जायचो मला वाटतं आणि झोपायला, अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान. आता मुलांना सांगतात बाबा मैदानात जा, आताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर, आपण म्हणतो मैदानी खेळ, पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्येच फुटबॉल खेळतो, कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो, असं असते. पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही, आणि त्याच्यामुळे काय आलं, आमची शारीरिक जडणघडण

0: खूप छान झाली, व्यायामाची जो आम्हाला सवय लागली आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं. आता आपण असं समजा एखादी मॅच हरला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं नाही डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण बातमी जरी त्याने आत्महत्या केली, आमच्याकडे ही प्रवृत्ती नव्हती, आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता. कारण दोन धक्के आम्हाला शिक्षक घालायचे, आमच्या बाजूचे घालायचे आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबियात तुमच्या मुलाला मारलं, तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे. असं एकंदर ते वातावरण होतं, म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष द्यायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांगी असतो, घरात एकटा पडतो आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात व्यायामाची आवड आली, मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहानपणापासून योग्य नाहीये, तुम्ही दुधाची सवय लावा, दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं अरे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर प्यायलो नाही, नो कोल्ड्रिंक. तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं, ती सवय मला माझ्या सरांनी म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल. माझ्या आभानाईक म्हणून सर्व ते खो खो युवक क्रीडा मंडळाचे आणि शिरोळकर हायस्कूलमध्ये वालझडे म्हणा किंवा खरमाळे सर म्हणा यांनी आम्हाला धडे दिले, बेळगावकर मॅडममध्ये त्यांनी आम्हाला धडे दिले शाळेमध्ये त्या पाचवीपासून की बाबा आपण कसं स्वतःला करायचं. आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो. बरेचशा आयुष्यातल्या चढणघडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपलं माझ्या आयुष्यात प्रसंग आले त्यांना मग केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे ती खिलाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय. कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅचमध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये. मी तर कॅप्टन होतो खोखोचा, माझं सिलेक्शन होतं 14 आमच्या खोखो डिस्ट्रिक्टचं आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्री लागली की मुलगा आउट झाला आणि दुसरा तिथे खुंटावर आउट झाला. माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो, माझ्या सरांनी खाड माझ्या कानाखाली वाजवली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हे साजरं करायचं नसतो. हे मला खेळाने आयुष्य शिकवलं आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंगली खेळायला मला माझ्या खेळाने शिकवली आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. मग ती साचे बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे का. आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते दोरी उडी त्याला म्हणजे स्किपिंग, ते मी कुठेही तुम्हाला जाईल म्हणते माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500. मी सवय लागल्या माझ्यावर जे 10 जण मला बघत असतात त्यांच्या तोंडात ब्रश असतो काय करतो वेडायला काय करतो आसनं कर, पण मी ते 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो आणि व्यायाम म्हणजे काय अगदी वजन उचलणं वगैरे नाहीये, तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हा कुठे दौऱ्यावर जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो माझा दिवसभराचा व्यायाम होऊन जातो.
1: बरोबर कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवा निवृत्तीनंतरच तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करणं पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं पीपी म्हणून असायचं प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते, ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो. पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून पाय सर बरोबर त्याप्रमाणे आपण पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही. पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर मग त्याचं मी नियोजन मला करावं लागते. मग तो पैसा मला कसा येईल, मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्या 2 वर्षात 1 महिन्यात 6 महिन्यात जो का उपयोग तुम्हाला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा असं होत नाहीये, पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या याच्यामध्ये काय होतं त्या अवांट्स नीड्स आपण इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हवडपण आलं, पण तुमची गरजही निकड आहे ती मला भागवती बोलाय. पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्याला सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार आहे तोही त्याला पुरत नाही किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गट म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्वाचा किंवा विश्वासाचा मत आपण पोस्टातलं असतं आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टल माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे माझ्या काकांनी माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रहलाद विकास तिथे काढून दिलं. मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगतं त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा. किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत ते माझं सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं, मग ते महिन्याला 300 रुपये जात होते. मला बाकीच्या ह्याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक म्हणतो, फक्त मला काय आलं माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे का, मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन, पण मला सांगायला ते आवडलं की मी माझी चूक झाली म्हणा की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो, कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंब त्याच्यामध्ये असं भजा होतं की जो शेअर म्हणजे जुगार, ते आपल्या तिकडे झालं किंवा तो आपला प्रांत नाही, तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे.

0: हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं, त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कम्युनिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये. जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बार इकॉनॉमीचं कॉमर्स केलंय, मला म्हणजे की मला ते करायला पाहिजे होतं तेव्हा. आता जे आहेत माझे कोण ऐकनिस्ट होते त्यांना सांगेन की ही सवय लावायला पाहिजे. आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला, की आपल्या मनावर असं वर्षानुवर्षी ते बिंबवलेलं असेल आणि ते जुगार आहे, तो जुगार नाही, तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे. तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवलेत, तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवलेत, त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. म्हणा किंवा आता आपण काय म्हणतो, आपल्या मी कोकणामध्ये अशी म्हण आहे, वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला, म्हणजे कोंबडा कापणार करणार अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी येतो, तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंबू, ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक बना, चांगला कन्सल्टंट बघा. म्हणजे वकील असेल वकील, फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला, त्याला कारण त्याचं ते काम आहे ना, माझं काम त्यात मी पारंगत आहे, तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे, तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आतापर्यंत सांपत्तिक स्थिती काय आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझी मुलांची वय काय, त्यांचे शिक्षण आता चाललंय, माझी मिसेस हाऊस वाईफ आहे, ती गृहिणी आहे, मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल, ह्या गोष्टी मी सांगितल्या. म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं आहे की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं, भले त्याला त्याचे 5,000 जी एखादी फी द्या, पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा. तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायदा, तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे, आपण तो स्वीकारावा. आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं. ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाही ते केव्हाही शिका. मला आपण आता मी निवृत्त झालोय, पण शिकणं आपण सोडत नाही ना, माणूस आयुष्यभर शिकत असतो. तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा, कुठची गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे ह्या विचारसरणीचा तुम्ही पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता?
0: आता तुम्हाला सांगतो, निवृत्तीनंतर मला, आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगत असतात, तुम्हाला तर भरपूर वेळ आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा, उद्योग करा म्हणजे तुमची आवड आहे, हॉबीज का, छंद जोपासा, हे सगळं आपण म्हणतो. पण मला ते तितकंच खरं वाटतं, तेवढ्या पुरतंच असते. कारण आपण अचानक कशात पडत नाही ना, ते तुमच्यात असावं लागते. मग तुमच्यात एखादी कला असावी लागते, एखादा छंद असावा लागतो, एखादा खेळ असावा लागतो, तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात, तुम्ही चांगले रसिक असावे लागतात. हे तर तुम्हाला शक्य आहे ना, मला गाता येत नाहीये पण मी चांगला रसिक आहे, मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो, समोरच्या माणसाला आनंद वाटतो, आनंद देतो. या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं, कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बाबा मला फिरायची आवड आहे, तर मी पहिला ट्रेकिंग करतो, सहल करतो, आता मी फिरतो. आताच मी म्हणजे रिटायर झाल्याला 15 दिवस मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाऊन आलो केनियाला. दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन आणि मला खूप आनंद झाला. मी ॲडमिशन आम्ही दोघं गेलो, पण त्याची तरतूद आम्ही रिटायर व्हायच्या अगोदर केली होती. म्हणून मला आपल्याला जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जपायचा

0: याची तरतूद आम्ही रिटायर होण्याच्या अगोदर केली होती. मग मला आपल्या जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले. त्यामुळे मी लगेच 15 दिवसामध्ये फिरून आलो आणि मला प्रचंड आवडलं. केनी हा देश एवढा मस्त आहे, मसाई मरा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो आणि छान फोटो घेता आले. म्हणजे ही माझी आवड होती की वाईल्ड लाईफ फोटो आपण म्हणतो ते निसर्गाशी जवळीक साधण्याचा. आणि ह्या गोष्टी मी चालतो आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो. तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात. तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी. पुढे एखादा मुलगा मध्ये त्याचं कौतुक करतो, त्या मुलाला त्याच्याबरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, 2 शॉट मी खेळतो, त्यात मुलं फुटबॉल खेळत शिकला, त्यांच्याबरोबर मी एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो. तो काय गोल होत नाही पण त्यांच्या मी वावरतो. कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच माहिती आहे. आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणं आतून येते आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताणतणाव येतो आणि ह्याच्यासून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे, मग तुम्हाला बरं वाटतं की 4 लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो, खोटो खोटो खोटं ते त्यांना बरं वाटते पण मला माझा त्याच्यात त्रास होतो. कारण माझं मन आणि मला माहिती आहे मी कोण आहे कसा येतो, बाकीच्या लोकांना माहित नाही. मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे बघण्यापेक्षा मला आनंद मिळतो ना ते मी बिनदिक्कत करावं. कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या सामाजिक बांधिलकी समाज आम्हाला हे प्रत्येकाला सांगावं असं वाटेल. सामाजिक बांधिलकी लागणं म्हणजे काय, आधी प्रत्येकाने शाळा पतपेढी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता माझ्या बिल्डिंग मध्ये आजी आजोबा राहतात, त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो. त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणून मग त्यांची काळजी घेतली, त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे, हा माझ्या मुलाचा फोन आहे, काही वाटलं तर मला फोन करा. आणि ते काही वाटलं ते मला फोन करतात. त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे, तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो, त्यांची औषधांना मी स्टेशनला एक फोन करतो, तुम्हाला काही औषधं पाहिजेत का, काही भाजी पाहिजे का, आणि त्या आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही, ते मला पैसे येतात पण त्यांना ते घरपोच मिळते. हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता आम्ही इथे आलो माझ्या गावी, माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच. कारण आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते, आपण ते कधी सोडून देत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो, त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याला काय मदल. आमचा ग्रुप आहे, ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा, आमचे काही वकील मित्र आहेत, माझे मित्र आहेत ऍडव्होकेट संजीव सावंत म्हणून, ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले. त्यांच्या मदतीने आम्ही 2-3 ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र दुसरा महेंद्र पवार, तो एका मंत्र्यांचा पी होता, त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते. ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन, आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच, त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली, छोटं बॅग दिला, ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. पण तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की डान्स श्रेष्ठ आहे ते कोणी सांगावं नये, तुम्ही विचारत म्हणून सांगतोय. पण ह्या गोष्टी असाव्या, माणसाने काहीतरी करावं जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते. ते काम कसं का असून दे, एखाद्या म्हातऱ्यानं तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या, त्यांचं जे हास्य असेल त्यांनी तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्वाचं आणि त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठ्या शब्द वापरणार नाही पण आपल्याला जे काय शक्य आहे थोड्याच्या वगुबाप्रमाणे ते आपण करावं. आपण आनंदी राहावं, दुसरा आनंद द्यावा, याला मी सामाजिक बांधिलकी समजतो आणि त्याप्रमाणे करतो आपण.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही काय सांगाल,
0: किती पैसा कमवला म्हणजे मला निवृत्त किती लागतं, आपण श्रीमंत कोणाला समजावं? याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये, नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अभरूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. तर या दृष्टीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण सगळ्यांना म्हणतो आता वय झालं तुम्ही टाळ पडत बसा, असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचे आनंद जोपासा, तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो, भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅप्पी इंडेक्स 95% आहे. भूतान हा देश आहे छोटासा जगात, तिथे औद्योगिकरण कमी आहे, सगळं त्यांचं नैसर्गिक असतं. तिथली लोक त्यांचा हॅप्पी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात, आनंदी असा इंडेक्स आहे जगात, तो त्या सगळ्यात हायेस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक इकिगाई म्हणून पुस्तक आहे. इकिगाई म्हणजे काय, ते तुम्ही आतून कोण आहात त्याला म्हणजे आपण इकिगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट, उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो तर त्याला काहीतरी प्रयोजन आहे, एक उद्देश आहे, ते ठेवा, त्याच्यासाठी मी जगतोय. मग ते तुम्हाला आई तसं आनंदी पण करा. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की

0: स्वतःला आनंदी ठेवणं, आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचा गमक आहे. आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत म्हणण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो, माझी मुलं बाहेर आहेत, मी म्हातारा झालो, माझे गुडघे दुखत आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला व्याधी तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा, शरीराच्या व्याधी नंतर येतात. माणूस मनाने पहिला म्हातारा होतो, शरीराने नंतर होतो. तो ह्या सगळ्या मंडळाने मी सांगेन तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्यात तुम्ही मिसळा, तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिलेत काय मजा नाहीये. म्हणजे आनंद यात्रेच्या त्या दोन वळी मला काय आपण म्हणतो ना सांगा कशी जागायची, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला ती नेहमी आवडते की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडकर म्हणते की गाणं म्हणत राहा, आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल गाणं म्हणत राहिलं तर, नाही तर मग तो वेगळाच कुठे हे होत. असं करायचं आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंद जावी याच्यासाठी गाणं म्हणत जागा. गाणं म्हणत म्हणजे शब्दाच्या नाही, आयुष्य असेल तर जबत सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेश घेत आपण जगाव. मला एक कविता आली आहे मला ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते, ती वाचून दाखव चालेल का?
1: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप.
0: अगदी अगदी, मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला, पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी ही वाचून दाखवतो कविता.
1: हो,
0: येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का हो, तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का. पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही, आवडत्या कामात दिवस घालवायचा, आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाच कुडत बसायचे नाही. घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं. वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही, तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही, मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं, स्वतःच स्वतःला समजवायचं असतं, पुढे पुढे चालत राहायचं असतं. वास्तू तथास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं, हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
1: वा
0: धन्यवाद,
1: मस्त. म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही, एक पूर्ण जीवन कसं जगावं त्याचं पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय. आणि खरंच सुनीलजी तुम्ही हे रोज स्वतःचं व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद, मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी श्रेयस चिंतितो, त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या, नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभुराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी ॲडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ॲपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले.

येत्या 1 ऑगस्ट पासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. 7 तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा

0: थंडीचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओ मधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषतः वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या ऍग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता या संदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर तीही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती. त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच

0: तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली, त्यामुळे पोलिसांना तिच्या आईवडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालय सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयं प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहिपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती, त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी हे नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड, शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता, त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं

0: पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी सर्व पात्र चॅरिटी रुग्णालयांनी करणं अनिवार्य आहे. याबाबत जिल्हास्तरीय समित्यांना आणि सदस्य सचिवांना विशेष सूचना देण्यात येणार असून तपासणीनंतरही नियमांचं पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मंत्री देसाई यांनी सांगितलं. महालक्ष्मी इथल्या आर्थर रोड परिसरातल्या क्लस्टर पुनर्विकास योजनेत महानगरपालिकेच्या सेवा निवासस्थानांच्या आवारात राहणाऱ्या झोपडीधारकांची पात्रता पुढच्या एक महिन्यात तपासून निर्णय घेतला जाईल. ते पात्र ठरल्यास त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 मध्ये करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग,
3: पाणी वाचवा रे.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण.
1: श्रोतेहो, वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची. केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय यांच्या वतीनं सादर करण्यात येणारा किसान वाणी हा कार्यक्रम आता ऐकूया.

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये आपण ऐकणार आहोत शेवगा लागवड आणि अर्थशास्त्र याविषयी डॉ रचना कोळंबकर, सहाय्यक प्राध्यापिका कृषी अर्थशास्त्र यांनी दिलेली माहिती. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हा हवामानाचा अंदाज.
2: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 7 व 8 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 27 ते 28 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 94 ते 96%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 19 ते 29 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. 7 व 8 जुलै रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 28 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 97 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 86 ते 98%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 24 ते 33 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 7 व 8 जुलै रोजी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 7 व 8 जुलै रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 8 जुलै पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 95 ते 98%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 82 ते 86%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 27 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. गाठ भागातील शेतकरी बांधवांनी भात रोपवाटिका, नाचणी रोपवाटिका, तसेच फळे व भाजीपाला पिकांमधील साचलेले पावसाचे अतिरिक्त पाणी शेताबाहेर काढण्यासाठी चर काढून योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. धन्यवाद.
1: ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूरचे तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांच्याकडनं प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकला.
0: आपण ऐकताय आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. कार्यक्रम सुरू आहे किसान वाणी.

0: वीज कडाडे नभांतरी मेघ दाटले भितिउरी दामिनीची परिकिम यान्यारी देई इशारा लवकरी विजेचा इशारा त्वरित मिळवण्यासाठी आजच डाउनलोड करा दामिनी ॲप भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
1: मंडळी आता कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या किसानवाणी अंतर्गत कृषी संवादमध्ये शेवगा लागवड आणि अर्थशास्त्र याविषयी डॉ रचना कोळंबकर सहाय्यक प्राध्यापिका कृषी अर्थशास्त्र यांनी दिलेली माहिती ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. आजच्या सत्राचा आपला विषय आहे शेवगा लागवड आणि अर्थकारण. आपल्या आवडत्या कृषी कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण एका अशा पिकाविषयी माहिती घेणार आहोत ज्याला चमत्कारी वृक्ष असंही म्हटले जाते. हा वृक्ष पोषण मूल्यांनी समृद्ध आहे, कमी खर्चात चांगले उत्पादन देतो आणि देशांतर्गत तसेच निर्यात बाजारातही त्याला मोठी मागणी आहे. तो म्हणजे शेवगा. आजच्या सत्रात आपण शेवग्याचे महत्व, हवामान व जमीन, सुधारित जाती, लागवड पद्धती, खत व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, उत्पादन, बाजारपेठ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेवगा लागवडीचे अर्थकारण जाणून घेणार आहोत. पहिला आपण जाणून घेऊया शेवग्याचे महत्व. शेवगा हे बहुउपयोगी पीक आहे. ह्या झाडाचे वेगवेगळ्या फायदे आहेत, जसे की शेंगा, पाने, फुले आणि बिया सर्वच उपयोगी असतात. शेवग्याच्या शेंगामध्ये जीवनसत्व अ, ब, क, कॅल्शियम, लोह आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. पानांचा वापर भाजी, पावडर आणि पशुखाद्य म्हणून होतो. आज आरोग्याबाबत वाढती जागरूकता पाहता शेवग्याच्या पानांच्या पावडरला मोठी मागणी निर्माण झालेली आहे. अनेक औषधी आणि पोषणपूरक उत्पादने तयार करण्यासाठी शेवग्याचा वापर केला जातो. महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश भागात शेवगा लागवडीची मोठी क्षमता आहे. हे जर पीक लावायचे असेल तर हवामान आणि जमीन ह्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. शेवगा हे उष्ण व कोरड्या हवामानातील पीक आहे. तापमान 25 ते 35 अंश सेल्सिअस हे या पिकासाठी योग्य आहे. वार्षिक 250 ते 1500 मिलीमीटर पाऊस पुरेसा आहे. पाणी साचणारी जमीन टाळावी. मध्यम ते हलकी चांगला निचरा असलेली जमीन या पिकासाठी निवडावी. जमिनीचा सामो 6.5 ते 8 दरम्यान असावा. शेवगा दुष्काळ सहनशील असल्याने कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळते. शेवगा लागवडीसाठी काही सुधारित जाती आहेत.

त्या म्हणजे पीकेएम 1. ह्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे लवकर उत्पादन, लांब शेंगा आणि चांगली बाजारपेठ. दुसरी जात आहे ती म्हणजे पीकेएम 2. अधिक उत्पादनक्षम, शेंगांची गुणवत्ता उत्कृष्ट. त्याच्यानंतर येते ती म्हणजे कोकण रुचिरा. महाराष्ट्रासाठी योग्य असलेली ही जात आहे. भाग्या व रोहिणी व्यापारी लागवडीसाठी उपयुक्त. जातीची निवड करताना स्थानिक हवामान आणि बाजारपेठेचा विचार करावा. लागवडीसाठी योग्य काळ कोणता हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर जून ते जुलै ह्या काळात लागवड केल्यास उत्तम. जर सिंचन सुविधा वर्षभर असल्यास वार्षिक शेवगा जर लावायचा असेल तर 2.5 बाय 2.5 मीटर ह्या अंतरावर लावावा.

महाराष्ट्रासाठी योग्य असलेली ही जात आहे. भाग्या व रोहिणी व्यापारी लागवडीसाठी उपयुक्त. जातीची निवड करताना स्थानिक हवामान आणि बाजारपेठेचा विचार करावा. लागवडीसाठी योग्य काळ कोणता हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल, तर जून ते जुलै ह्या काळात लागवड केल्यास उत्तम. जर सिंचन सुविधा वर्षभर असल्यास वार्षिक शेवगा जर लावायचा असेल तर 2.5 बाय 2.5 मीटर ह्या अंतरावर लावावा. बहुवार्षिक शेवगा 4 बाय 4 मीटर ह्या अंतरावर लावावा. खड्डे 45 बाय 45 बाय 45 सेंटीमीटर असावेत. प्रत्येक खड्ड्यात 10 ते 15 किलो शेणखत मिसळावे. लागवड बियाणे किंवा कलमाद्वारे केल्यास उत्तम. बियाण्यांची उगवण चांगली असल्याने थेट पेरणीही करता येते. खत आणि पाणी व्यवस्थापन आपण पाहूया. प्रति झाड 10 ते 15 किलो कुजलेले शेणखत आणि रासायनिक खत प्रति झाड नत्र 250 ग्रॅम, स्फुरद 125 ग्रॅम, पालाश 125 ग्रॅम अशा पद्धतीने खते विभागून द्यावीत. लागवडीनंतर त्वरित पाणी देणे योग्य. उन्हाळ्यात 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ठिबक सिंचन केल्यास पाण्याची बचत होऊ शकते. त्याच्यानंतर येतं ते म्हणजे कीड व रोग व्यवस्थापन. प्रमुख किडी म्हणजे फळमाशी, ह्याच्याने शेंगामध्ये नुकसान होते. त्याच्यानंतर ज्या किडीची प्रमुख अडचण होते ती म्हणजे अळी. ही अळी पाने खाऊन नुकसान करते. ह्यांच्यावर उपाय म्हणजे फेरोमन सापळे, नीम अर्क फवारणी, शिफारशीनुसार कीटकनाशके. ह्या पिकावर भुरी आणि पानावरील डाग हे रोग आपल्याला पाहावयास मिळतात. उपाय: योग्य अंतर ठेवणे, त्याच्यानंतर स्वच्छता राखणे, आवश्यकतेनुसार बुरशीनाशक फवारणे, एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा. आता आपण बघूया काढणी आणि उत्पादन. लागवडीनंतर साधारणत 6 ते 8 महिन्यात उत्पादन सुरू. वर्षातून अनेक वेळा काढणी आपण करू शकतो. योग्य व्यवस्थापन केल्यास 20 ते 40 टन शेंगा प्रति हेक्टरी आपल्याला मिळू शकतात. काही भागात यापेक्षा जास्त उत्पादनही मिळू शकते. पानाचे उत्पादन घेतल्यास अतिरिक्त उत्पन्न मिळते. आता उत्पादन पद्धती बघून झाल्यानंतर जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे अर्थकारण, ते आपण पाहूया. जर 1 हेक्टर शेवगा लागवडीसाठी आपल्याला खर्च बघावयात झाला तर जमीन तयारीसाठी सरासरी 15,000 रुपये खर्च, बियाणे वा रोपे ह्यांच्यासाठी 10,000 रुपये खर्च, शेणखत 20,000 रुपये, रासायनिक खते 15,000 रुपये, सिंचन 10,000 रुपये, मजुरी 30,000 रुपये, कीड व रोग नियंत्रण 10,000 रुपये, इतर खर्च 10,000 रुपये. एकूण खर्च सुमारे 1,20,000 ते 1,50,000 पर्यंत हेक्टरी येतो. आता आपण उत्पन्न बघूया. जर उत्पादन 25 टन प्रति हेक्टर मिळाले आणि सरासरी बाजारभाव 20 रुपये प्रति किलो धरला तर 25,000 किलो गुणिले 20 रुपये या दराने 5,00,000 रुपये एकूण उत्पन्न मिळते. जर निव्वळ नफा बघावया झाला तर 5,00,000 वजा 1.5 लाख खर्च सुमारे 3,50,000 रुपये निव्वळ नफा शेतकऱ्याला मिळू शकतो. जर बाजारभाव वाढला किंवा प्रक्रिया उद्योगाशी करार झाला तर नफा आणखी वाढू शकतो. शेवग्यांची पाने, बियाणे आणि पावडर विक्रीतून अतिरिक्त उत्पन्न मिळते. आता अर्थकारणानंतर आपण बघूया बाजारपेठ आणि मूल्यवर्धन. शेवग्याला स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध आहे. शेवग्याची मूल्यवर्धित उत्पादने कुठली कुठली आहेत ते आपण पाहूया. सर्वप्रथम येतं ते म्हणजे शेवगा पावडर, कॅप्सूल, हेल्थ सप्लिमेंट, वाळवलेली पाने आणि बियाणे तेल. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि

0: शेतकरी बंधू भगिनींनो जरा इकडे लक्ष द्या. पाणी फाउंडेशन, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसंच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या सहकार्यानं 25 मे पासून डिजिटल शेतीशाळा हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी, महिला गटांनी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे आणि कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केलं आहे. या डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांकडनं मार्गदर्शन मिळणार आहे. डिजिटल शेतीशाळा 2026 वेळापत्रक याप्रमाणे: दर सोमवारी सोयाबीन संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर मंगळवारी खरीप ज्वारी संध्याकाळी 6:15 ते 7:15 वाजेपर्यंत, दर बुधवारी भुईमूग संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत, भात संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर शुक्रवारी नाचणी संध्याकाळी 6:15 ते 7:15 पर्यंत, तर तूर मूग उडीद संध्याकाळी 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत, दर शनिवारी भाजीपाला संध्याकाळी 7:30 ते 9:30 या वेळेमध्ये राहील. शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळ, बीजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक, शेतकरी गट, वनपट्टेधारक या सगळ्यांनी या डिजिटल शेतीशाळेमध्ये सहभागी व्हावं. या उपक्रमाबद्दल अधिक माहिती आणि नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रीय स्तरावरील सहाय्यक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
1: बरायतर मंडळी, कार्यक्रमात आता निरोप घेण्यापूर्वी एक नजर उद्याच्या कृषीविषयक कार्यक्रमांवर. उद्या सकाळी कृषी वार्ता हा कार्यक्रम, तर उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझा शेत माझा शिवार या कार्यक्रमात पावसाळ्यात जनावरांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉ अक्षता रेणुशे यांच्याशी डॉ दीपक ठमके यांनी केलेली बातचीत. उद्या या बातचीतीचा पहिला भाग आपण ऐकणार आहात. तर आमच्या कृषीविषयक कार्यक्रमांचा अवश्य लाभ घेत रहा. आता मात्र कार्यक्रमात इथंच निरोप द्या. पुन्हा आपण भेटणार आहोत उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझं शेत माझं शिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत अंजर मुजावरचा नमस्कार.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसानवाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

स्वच्छ भारत, सुंदर भारत, चला उभारू निरोगी भारत, साधही आमची उद्याचं साठी आरोग्यदायी घडवू भारत।

0: आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू। आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं। त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा। हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है।
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे। अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं। अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते। गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता। नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती। आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे। ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले। कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा, त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली। त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं। महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं। राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला। पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले। येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबत

ची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती AY कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वल स्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल NS राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी 2-2 करेल. त्यानंतर व्हँकुवर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजेलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती

0: सभापती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. सुरुवातीला ऐकूया भाऊ कुर्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत निळोबाराय यांची रचना.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं, अभिजित लिमये यांनी संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:45 वाजत आहेत. यानंतरचे 10 वाजेपर्यंतचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, ते आपण ऐकूया.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोपा चक्रवर्ती यांचं गायन राग यमन. विलंबित ख्यालाची बंदी शेक तालात, देहो दान मोहे द्रुत ख्याल तीन तालात, रटना लगी. तबला साथ प्रवीण करकरे, संवादिनी प्रकाश वगळ. राग यमन, कलाकार गोपा चक्रवर्ती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण गोपा चक्रवर्ती यांचं गायन ऐकलं, राग होता यमन. विलंबित गत एक तालात, द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे तर हार्मोनियम साथ प्रकाश वगळ यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या OTT वेव्स प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर. प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊल. माफ करा, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस.
1: रसिक हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अहो अहो आहात का तुम्ही?
1: आले हा अण्णा.
0: अहो ऐकताय का?
1: हो हो पेट झालीच आहे अण्णा, जरा वाफ उरली की आणते.
0: अहो फाटकापाशी रिक्षा थांबली आहे. कोणीतरी आलेलं दिसतंय, बघताय का?
1: काय रिक्षा थांबली आहे, बघतेय ना कोण आहे ते. शिवाय आत्ता कोण आहे? कांता, तू कांते शहाणे अगं तू.
2: अगं हो हो. पुण्याला अगं लग्नाला आले होते. लग्न लागलं आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला बाई. म्हटलं या ट्रीप मध्ये तुला गाठायचंच. अविनाशला म्हटलं तू आणि तुझी मुलं. काय हवा तो गोंधळ घाला. मी चालले आणि अगं मी आले पण.
1: शाबास. अगं पण येणारच होतीस तर आधी कळवायचं नाही का? घ्यायला नसते का आले मी स्टेशनवर?
2: अगं म्हणून तर नाही कळवलं. म्हटलं तुझ्या सकाळच्या घाईत हे आणखीन

0: नको, रिक्षावाले देतात पत्ता शोधून.
1: बापरे अगं, रिक्षावाला तू बाहेरच थांबलाय की?
0: ए माझ्या वरच्या पाकिटात तेवढी मोड नव्हती हा, म्हणून मी.
2: बसा आपण, मी देऊन येते पैसे.
0: नको बाई, उगाच तुझ्या सासरच्यांना वाटायला नको, काय फुकटी मैत्रीण आली म्हणून.
2: पैसे देते म्हणजे तुझ्या पाकिटातलेच देते म्हटलं मी.
0: नाही बदललीस तू, नाही बदललीस तू.
2: आणि इकडे, आणि इथे कोणाला काय वाटेल याची काळजी करू नकोस. काही वाटून घ्यायला सुद्धा कोणी घरात नाही इथे.
0: एक्सलंट, म्हणजे आता तू आहेस, मी आहेस आणि आपली मजबूत तोंड आहेत बडबड करायला.
2: हे बघ, आधी चहा टाकू की आंघोळ बिंघोळ करणार आहेस?
0: आंघोळ बिंघोळ मी काहीही करणार नाहीये आणि तुलाही काही करू देणार नाहीये.
2: अगं
0: बघ, जे काही 10-12 तास मिळणार आहेत ना त्याच्यात आपण ना.
2: काय 10-12 तास एवढ्यासाठी आली आहेस तू का? का आपल्या पदकमलांची माती लावून आमची कुठी पवित्र करायची होती?
3: वत्से, आपला सुखमय संसार पाहून नेत्र निभवायचे होते.
0: बाई ग, उद्या रात्रीची नागपूरची तिकीट आहेत आमची, लग्नाच्या गडबडीत. मी
2: कोणाचं लग्न होत एवढ्या लांबवर आलायत ते?
0: अगं माझ्या मामी नंडेच.
2: असं आहे?
0: मुलगी दिल्लीची,
2: हा
0: मुलगा लंडनचा.
2: बर,
0: आणि लग्न मात्र पुण्यात. नेहमीचाच मामला आहे हा. पृथ्वीच्या कोणत्याही टोकाचे मराठी नवरा नवरी असोत, लग्न करायला तेवढे अचूक पुण्यातच कडमडतात.
2: खरं
0: तुझं आणि संजीचं नाही का, पुण्याला लग्न आणि

0: सॉरी हा रेवा.
1: हो तू बस ना, मी येतेच.
0: ती काय पूजा बिजा चालली आहे ना, ती आवरून घेवाई लवकर.
1: पूजा? पूजा कुठे ग?
0: मग हा दिवा कसला लावलाय तिकडे?
1: तो होय, तो तिचा फोटो आहे, सान्यांच्या बायकोचा.
0: ओ, आज काही श्राद्धबिद्ध आहे का
1: त्यांचं? नाही, हे लोक रोज सकाळी दिवा लावतात तिच्या फोटो पुढे. अगं, कित्येकदा तो रात्रंदिवस चालूही राहतो.
0: किती वाईट सवय ना आपल्या लोकांना, जाणाऱ्याला पुरतं जाऊ सुद्धा देत नाहीत, उगाच फोटोत बिटोत पकडून ठेवतात, सारखी त्यांची आठवण जागती ठेवतात.
1: अगं पण
0: जे विसरायला हवं ते अट्टा हसानं स्मरत राहायचं. मान नाही आवडत बाई.
1: हे बघ, ज्याची त्याची दृष्टी वेगळी. सान्यांना, त्यांच्या मुलांना म्हणशील तर खरंच जाणवत असेल तिची उणीव. पण अगं, इथली गडी माणसं सांगतात ना मला, फार चांगली होती म्हणे ती, पण कॅन्सरनं हाल हाल केले तिचे. गेली ना तेव्हा या फोटोतल्यापेक्षा अर्धी झाली होती म्हणे. बिचारी.
0: तेव्हा तू पण आणणारशी नाही संजयचा एखादा फोटो?
1: नाही.
0: बाकी त्याच्या फोटोना काय तोटा असणार म्हणा, त्याची हौस, उत्साह सगळंच अचाट होतो बाई. किती मजेत गेले नाही आपले तेव्हाचे दिवस, सगळे तरुण होतो. हा, म्हणजे अजूनही आहोत. हा, पण तेव्हा म्हणजे हल्लीच्या भाषेत महातरुण वगैरे काहीतरी होतो. काय त्या पार्ट्या, त्या पिकनिक्स, रात्र जागणं, फुटकळ पैजा, फालतू विनोद, वेड्यासारखं हसणं, काय मजा नुसती ग. सॉलिड दंगा केला नाही आपण?
1: आमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला ना, त्याआधी सुद्धा सारखे किदळत होतो आम्ही. व्हीलपाशी असा संजय बसला होता आणि अशी इकडे मी ओला हरभरा सोडून त्याच्या हातावर दाणे ठेवत होते. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. संजय संजय संजय असं मी म्हणेपर्यंत.
0: रेवा सॉरी, चुकलं माझं. मी नको काढायला होता हा विषय आता.
1: अगं, ज्याच्या बरोबर 17-18 वर्ष संसार केला, अगदी स्वर्गीय सुखाचा बिखाचा नसेल कदाचित, पण चांगला जीव लावून संसार केला त्याचा विषय मुद्दामून काढावा लागत नाही कांता. अगं, तो असतोच, पुरून उरतो. इतका पुरतो, इतका उरतो की क्षुल्लक फोटो बिटोचं काय घेऊन बसायचं एवढं. शिवाय माझं तर सगळंच विपरीत होतं. एवढ्या प्रौढपणी नव्या घरात, नव्या माणसात स्वतःला जागा करून घ्यायची मारामार, त्यात आणखी आपल्या भूतकाळाची गर्दी कुठे करा?

0: सगळं लटांबर आईकडे ठेवून एकटीच आले. मागून पुढून लख कोरी पाटी, रेघा ओढा नाहीतर चरे पाडा.
1: कोरी पाटी, मग इथली लोक नेमकं काय काढताय तुझ्या कोऱ्या पाटीवर?
0: ते तूच बघ आणि ठरव. बघ, मी अण्णांना पेज देऊन येते. हा
1: अण्णा, हे कोण आणखीन?
0: माझे सासरे, पलीकडची खोली त्यांची आहे.
1: अगं पण मगाशी काय म्हणालीस की घरात कोणीच नाहीये म्हणून, फक्त आपण दोघी?
0: ते बरोबरच होतं. मुलं शाळेत, साने बँकेत, अण्णा आपल्या पलंगावर, हालचाली गरजेपुरतीच. म्हणजे असून नसल्यासारखंच नाही का? पण मी आपली ठराविक वेळी त्यांचं चहा, खाणं, गरम पाण्याची पिशवी वगैरे पोचवत असते. आता आजच अगं जरा उशीर झाला मला.
1: अगं
0: म्हणजे अगं नाही, म्हणजे तसं असं पहिल्यांदाच असेल. पण
1: होऊ दे ग. अगं असं काय करतेस तू? पिरियड बंक करणाऱ्या मुलीसारखं ओशाळवणं.
0: अगं नाही पण वेळ.
1: अगं काही बिघडत नाही रेवा, थोडं मागे पुढे झालं तर. हां, एवढी काय आपली वेळ सांभाळायची?
0: हे बघ, आयुष्यानं एक आपली वेळ सांभाळली नाही म्हणून आपण इतरांच्या सांभाळू नयेत असं थोडंच आहे.
2: ए, मी आले ग.
0: अग बाई, राणी आली वाटतं.
2: ये ये राणी.
1: हॅलो राणी, मी कांता मावशी बर का?
2: हाय, मी राणी साने.
1: शाळा सुटली?
2: नाही, सोडली. अर्धा तास अगोदर सोडली. आज टीचर लोकांची काहीतरी सभा होती, नाहीतरी शेवटचा पिरियड बोरच होता.
1: शेवटचाच? अगं आमच्या मुलांना सगळेच पिरियड्स बोर असतात. काही काही तर वैतात, भंकस किंवा पीळ सुद्धा असतात.
2: हे काय चाललंय काय तुझं फिरक्या घेणं? ए, भूक लागली आहे, काहीतरी छानसं खायला दे ना.
0: हे बघ राणी, आता खायला बिला नाही ह, आता एकदम जेवायचंयस.
2: एकदम म्हणजे?
0: अगं म्हणजे बाबा बँकेतून आल्यावर.
2: ओ नो, एवढा वेळ थांबायचं?
0: एवढा वेळ कसला आलाय, रोजच्यासारखंच आजही करूया. आता पाठोपाठ राजा येईल, बाबा येतील, सगळे होतीलच ना मग इथे. मग आपण छानपैकी गप्पा मारत जेवण करूया.
2: रोज तर म्हणतेस जेवताना बोलू नये म्हणून.
1: अगं मग उलट म्हणेल, जेवताना बोला बोला या नव्या मावशीशी, गप्पा मारा. काय करेवा,
2: हो ना? पण फार उशिरापर्यंत नको. मला दुपारी एका मित्राच्या वाढदिवसाला जायचंय, त्याच्यात होमवर्क व्हायला पाहिजे. ए, माझ्या नव्या फ्रॉकला इस्त्री असेल ना?
0: हो ग असेल, आणि नसली ना तर करून देईन मी.
2: दॅट्स लाईक अ गुड गर्ल. पण जेवण?
0: अगं वाढते म्हटलं ना,
1: फारच लाडोबा दिसते प्रकरण.
0: सगळ्यांचीच आहे. हिच्या लहानपणीच तिनं अंथरून धरलं, तो धसका आत्ता आत्तापर्यंत होता तिच्या वागण्यात.
1: आणि थोडला पण आहे ना ग तो.
0: त्याचं सगळंच विचित्र आहे. ती जाताना त्याचं बालपण घेऊन गेले आणि मोठे पण पुरेसं आलेलं नाही. बाकी तू बघशीलच म्हणा. चल तुला मागची खोली दाखवते, तिथे सामान ठेवून आवरून ये. तोवर मी अन्न गरम करून पानं बिनं घेऊन ठेवते, म्हणजे साने आल्यावर संकोच नको ना वाटायला.
1: कमाल आहे, मला कसा संकोच वाटणार? बाकी साने बोलके आहेत ना ग?
0: हो खूप आहेत. अगं बाहेरचं सगळं सांगत बसतात. माणसं हवी असतात त्यांना. संजयलाही हवी असायची. फरक इतकाच की संजयच्या संसारात.
3: मला भूक लागली, लवकर काहीतरी खायला दे.
0: अगं भाई, राजा पण आला वाटतं. अरे पण 10 मिनिटं थांबशील ना, आपण सगळे एकदम जेवूया.
3: मला भूक लागली.
0: अरे झालंच आहे, थोडं गरम करते आणि मग आपण बसूयात ना.
3: मला कार चालेल.
0: अरे हो, पण माझी मैत्रीण आली आहे, जरा आपण नंतर बसूयात. हं, 10 मिनिटं थांब. ही कांता, माझी मैत्रीण, आजच पुण्याहून आली.
1: हॅलो राजा.
4: नमस्कार.
0: हिचा मुलगा पण तुझ्या एवढाच आहे बरं का? टेनिस खूप छान खेळतो, बरीच बक्षिसं मिळवली आहेत त्यात. मी तिला म्हटलं आमची मुलं सुद्धा हर हुन्नरी आहेत. अरे हे काय, हे ताट घेऊन कुठे चाललायस तू? असं काय करतोयस राजा? अरे
4: मला शांतपणे जेवायचंय.
0: अरे पण
4: समजलं?

0: वा मस्त जेवण झालं रे वा.
1: चला जरा अर्धा तास बसू शांतपणे, मग आहेच आपली बँकेत वारी.
0: म्हणजे पुन्हा दुपारी बँक असते? शी बोरिंगच नाही का?
1: पापी पेट

0: का सवाल आहे, जायला पाहिजे.
1: आमच्याकडे अविनाशचा तर फार आग्रह असतो बाई. ऑफिसमध्ये एकदा गेल्यावर कितीही वेळ थांबावं लागलं तरी चालेल, पण पुन्हा जायला नको. त्याला मुळे आवडतच नाही एकदा घरी आलं की कुठे जायला.
0: हो, मलाही आवडत नव्हतं, पण ही फार आजारी झाली तेव्हा मीच मुद्दाम मागून घेतली ही डबल शिफ्ट शाखेकडं. तेवढंच घरी येऊन हिच्याकडं, मुलांकडं, घराकडं बघता यायचं. पण आता ह्या असताना खरं म्हणजे दुपारी माझी घरी येण्याची काहीच गरज नाही आहे. इथं सगळ्यांचंच सगळं चोख होतं. पण आता वळण पडलंय ते पडलंय. तुमच्या मैत्रिणीला जरा संध्याकाळी फिरायला वगैरे घेऊन जा मस्तपैकी.
1: संध्याकाळी चेगोबाई, आम्हाला संध्याकाळी निघायला हवं. हो
2: अरे तू ठीक म्हणशील ग, आम्ही सोडायला हवं ना.
0: तेच ना, प्रश्नच नाही. अरे एवढ्या लांबवर यायचं, ते काय फक्त तोंड दाखवायला यायचं
2: मग काय तर.
0: छे छे,
1: हे बघा एवढं यायला मिळालं ते काय कमी आहे का. तशी ही पत्र पाठवते हा, म्हणजे कधी मधी पण पाठवते. तुम्हा सर्वांविषयी कळतं, पण पत्र वेगळं आणि प्रत्यक्ष भेट वेगळी.
2: हो
0: कधी
1: तुम्ही भेटला, तुमचं घर पाहिलं, आता हिच्याविषयी काही काही म्हणून काळजी उरली नाही मला.
0: बापरे, म्हणजे आधी तुम्हाला यांची काळजी बिळजी वाटत होती की काय.
1: काळजी नाही, पण तुम्ही सगळे एकदा या ना आमच्याकडे, सगळ्यांच्या ओळखी होतील, रेवालाही बदल होईल. काय रेवा,
0: केव्हाही येऊन घेऊन जा यांना. आधीपासून ठरवलं तर सगळे मिळून जाऊ जवळपास ट्रीपला कुठं तरी, नाही का, तेवढाच सगळ्यांना चेंज. काय रे राजा, जाऊयात का. यंदा तुझी 10वी आहे, ती संपली की मोठी सुट्टी मिळेल तुला, नाही का. तिच्यात आपण या मावशी सगळे मिळून एखादी छानपैकी ट्रीप काढूयात, काय म्हणतोस.
3: बघू.
4: हो ना, नाहीतरी गेल्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हा मंडळींना कुठे जायला यायला मिळालं नसेल.
0: नाहीच मिळालं.
3: नाही मिळालं म्हणून काय राहिलं का.
4: अरे
3: आम्ही नाही कोणाच्या दारात गेलो,
4: पण
3: आमच्या घरात आम्ही सुखात होतो.
0: राजा
3: मी जातोय.
4: राजा
0: हे बघ. अरे
4: अरे पण
0: अरे हो बरं का, तुम्हालाही मीटिंगला जायचं होतं, आत्ता आठवलं, शाळेची मीटिंग होती ना.
4: मीटिंग? अहो खरंच की विसरलेच, फार विसरले बघा.
0: हा आणि फोन करून टाका.
4: हो आत्ता.
0: आपले ते बाबूराव असतीलच बघा शाळेमध्ये.
4: हो
0: का करू मी.
4: नाही नाही मी करते, तुम्ही घ्या विश्रांती.
0: हा
4: मी सांगून टाकते त्यांना.

0: आता मला लोळायला मिळते. हे कसलं ग कमिटी मीटिंग, हे काय नवीन काढलंस तू?
1: हे बघ, सान्यांच्या आजोबांनी ना ह्या गावात एक शाळा काढली. सान्यांपैकी कोणी ना कोणी शाळेच्या कमिटीवर असतच. ती होती, आता माझं नाव घातलंय. मलाही वाटलं नवख्या गावात बरा असा एखादा प्लॅटफॉर्म असणं. जायला लागले मग.
0: खरंय ग, खरंय.
1: अगं नीट बैस की आरामात?
0: मी बसते ग, आणि तू?
1: मी बसते ना इथेच. राणोबा दहादा ये जा करतीलच, ते रोजच आहे बघ. बेल, फोन, माणसं, ह्यात वेळ कसा गेला समजतही नाही बघ.
0: सहा सात महिने झाले असतील नाही ग तुला इथे येऊ?
1: सहा सात महिने? दहा होऊन गेले बाई, दहा महिने आहेस कुठे? गेल्या वर्षी ह्या सुमारालाच तर सान्यांची जाहिरात आली होती. आईने ती बघितली, पत्र टाकलं आणि भराभर सगळं जुळत आलं. खूप टेन्शन आलं होतं बघ. वाटायचं कसं जुळेल, कसं निभेल.
0: छान चाललंय की?
2: मला थोडं उशाळ वाटतंय. एवढी लांबनं आले मी, पण तुझ्या मुलांना खाऊ बिऊ काही आणला नाहीये.
1: अगं काहीतरी काय,
2: पण तुला साडी आणली आहे, जाताना त्याची आठवण कर.
1: साडी?
2: नाहीतर मी गाडावर बोलेन आणि मूळ मुद्द्याचं विसरेन.
1: अगं साडी कशाला हवी आहे, इथे आहेत ना त्याच नेसल्या जात नाहीयेत.
0: तिच्यात वाटत.
1: कपाट भरलंय. अगं ती जाण्यापूर्वी राजाची मुंज झाली होती ना, मुंजीत आलेले. आहेराच्या साड्या कोऱ्याच्या कोऱ्या राहिल्यात. सान्यांनी आल्या आल्या तिचं कपाट दिलं मला वापरायला.
0: तेव्हा या बांगड्या आणि मंगळसूत्रही तिचंच आहे?
1: हो. अगं अण्णांनी सरळ लॉकरवर माझं नाव घालून टाकलं. मी उघडत नाही कधी फारसं, पण म्हटलं तर ते सगळी माझंच.

0: चांगली माणसं आहेत नाही तशी?
1: हो खूप चांगली आहेत. ए बंटी कसं आहे ग? संजय खूप लाड करायचा त्याचे. ए तो खूप उंच झाला असेल ना
0: बंट्यानं? अगं नुसती उंची वाढतीये त्याची, बाकी प्रगती म्हणशील ना तर शून्य.
1: काहीतरी काय
0: अगं हट्ट तर विचारू नकोस. तरी बाई पण आता इतकं अंगात आहे ना, कधी कधी इतकं डोकं फिरतं ना माझं, पोटची आहेत का वैरी आहेत हे कारटी असं वाटतं मला.
1: म्हणूनच असतील, त्रास देण्या इतकी सुद्धा जवळ एक वाटावी लागते माणसाला. अगं
0: म्हणजे राजा राणीच्या बाबतीत
1: नाही काही नाही. हे बघ आता पड बघू तू 15 मिनिटं शांत, मग चहा पिऊ आपण आणि मग स्टँडवर जाऊन बघू.

0: शून्य
1: काहीतरी काय
0: अगं हट्ट तर विचारू नकोस. तरी बाई पण आता इतकं अंगात आहे ना, कधी कधी इतकं डोकं फिरतं ना माझं, पोटची आहेत का वैरी आहेत हे कारटी असं वाटतं मला.
1: म्हणूनच असतील, त्रास देण्या इतकी सुद्धा जवळीक वाटावी लागते माणसाला. अगं
0: म्हणजे राजाराणीच्या बाबतीत
1: नाही काही नाही. हे बघ आता पड बघू तू 15 मिनिटं शांत, मग चहा पिऊ आपण आणि मग स्टँडवर जाऊन बघू.
0: विषय बदलू नकोस रेवा तू, तुला इथं कोणी उपरेपणा जाणून देत आहे का?
1: छे ग जरा सुद्धा नाही.
0: मग अण्णांकडून काही दुरावा होतोय का? हे बघ ही म्हातारी माणसं असतात ना, त्यांचे विचार जुने असतात. अगं
1: अगं अजिबात नाही, उलट ते आणि साने दोघंही मुलांना सारखी सांगत असतात, ह्यांचं ऐकत जा, यांना त्रास देऊ नका.
0: मग तू असं का म्हणालीस?
1: सगळा माझ्याच मनाचा खेळ ग. पुढ्यात पंचपक्वांना आलं तरी ताट उष्ट आहे हे विसरेल का सांग ना. आणि मग इथे तिथे खरकटं पडलं होतं म्हणून तक्रार तरी करवेल का? जाऊ दे, उगाचच नसत्या वळणाला लागल्या गप्पा आपल्या.
2: ए पटकन माझे कपडे दे ना.
1: अगं बाई राणी, म्हणजे काय निघालीस तू?
2: हो आभाळ जाम भरून आले, केव्हाही पाऊस सुरू होईल.
1: अगं
2: आणि एकदा पाऊस सुरू झाला की तू मला काही घराबाहेर सोडायची नाहीस.
1: बघ राणी,
2: त्यापेक्षा मी आधी पळते.
0: अगं पण वाढदिवसाला इतक्या आधीपासून जाऊन काय करणार तू?
2: मित्राकडे जाणार आणि त्याच्या आईची नजर चुकून मस्तपैकी पहिल्या पावसात भिजणार. येस

0: हे बाई, आज या पावसानं अगदी तारतंत्र सोडलं. तिघही घराबाहेर आहेत आणि किती भिजलेत कोण जाणे.
1: हा असला प्रकार इथं नेहमी होतो?
0: कसला प्रकार ग?
1: अगं पावसाचा.
0: नाही बाई, मी इथे आल्यापासनं तरी पहिल्यांदाच बघते अधिंगाणा. या वाऱ्या वादळात तू कसली पुण्याला जाणार होतीस ग? हं, उगाच कुठे अडकून पडली असतीस म्हणजे. इकडे आम्हाला काळजी आणि तिकडे त्यांना.
1: बाकी आता तिकडे फोन लागला नाही ना तर त्यांची काळजी काही चुकत नाही म्हणा. मुलं तर आई आई म्हणून इतकं भंडावून सोडतील ना त्यांना.
0: हे एवढी मोठे लहान आहेत आता ती.
1: अगं नसू देत ना, पण आई लागतेच ना पदोपदी. सारखा त्यांचा ससेमिरा असतो मागे. ऐग ऐग, कधी कधी तर मी इतकी वैतागते ना, तंबी देते. पुढच्या तासभर घरात कुणी आई आई असं जरी केलं ना तर याद राखा.
2: ए पटकन दार उघड.
0: अगो बाई, राणी आली आहे वाटतं. अगो एवढ्या पावसात काय झालं असेल यांचं? आणि हे काय, तुम्ही दोघं कुठे भेटलात?
3: छे छे, भेटलो नाही. मीच जरा 15 मिनिटं अगोदर निघून हिला मित्रांकडे घ्यायला गेलो. करणार काय?
0: मी विचारच करत होते ही आता कशी येईल म्हणून.
2: राहुलच्या आईने मला नसतं सोडलं म्हणा, पण बाबा आले म्हणून. अगं डोकं पुस ना, जाम भिजलीये मी.
0: हो थांब थांब, टॉवेल देते हा तुला. थांब थांब जरा.
2: मग तुझा पदर कशासाठी आहे? अगं दे ना इकडे पटकन.
0: हो अगं पुसते पुसते हा. थांब, हे बघ. अगं हे काय शिंकतेस काय? हा थंडी बसतेय ना, आज जाऊन कपडे बदल बघू आधी. जा जा.
2: हो
0: चला, सगळ्यांसाठी गरमागरम आल्याचा चहाच करते आता.
3: हे काय, राजा पण घरात नाहीये?
0: दुपारी गेलाय तो. आलाय कुठे अजून?
3: गेलाय कुठे?
0: आधी क्लास होता, मग एखादा मित्र असेल. राजा याला, भिजतच आलाय.
3: ये रे,
0: किती भिजलायस तू. हे राजा, अरे हे बघ पूस बघू. पूस सांग आधी.
4: नको टॉवेल.
0: अरे नको काय म्हणतोय, आजारी पडशील ना. पूस बघू.
3: पूस नीट.
4: अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: हे बघ तू आधी डोकं पूस बघू, नाही तर आजारी पडशील.
4: मी काय विचारतोय, अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: अरे हो बाबा सगळं नीट आहे, तू पूस बघू आधी डोकं.
1: नीट आहे म्हणजे घरातलं? हं, बाहेर सगळा आनंदच आहे. माहिती नाही आता गोंधळ कधी थांब.

0: तो आणि कधी एसट्या धडपणे सुटतात आणि कधी मी घरी पोचते.
1: अहो सुट्टी लो उद्या सकाळी, आम्ही थांबा म्हणून थांबला नसतात. पावसानं थांबवलंच की नाही तुम्हाला शेवटी?
2: गावात खूप ठिकाणी वीज नाहीये.
3: आपल्याकडे तरी कंदील वगैरे धड आहेत ना? नाही, मला कधी लावायची वेळ आली नाहीये ना, म्हणून विचारते.
2: नाहीये काही, वीज गेली की आम्ही सगळे मिट्ट काळोखात बसून राहतो.
1: राजा, काय बोलतोस तू?
2: असं काय विचारते ही?
1: हे बघ जा, हा आज जा, नीट डोकं पुसून घे, कोरडे कपडे घालून चहा घ्यायला ये. आणि राणी, बरं का आजोबांनी स्वेटर घातलाय का बघ.
4: हो,
1: जा उठ, चल चल, नसला तर त्यांना वरच्या कपाटातला काढून दे. चल जा. तुमच्या छोट्याशा भेटीत त्या पावसानं फार विघ्न आणली बुवा. नुसतं घरातच बसून राहावं लागतंय.
0: असू देव, तुम्ही कशाला वाईट वाटून घेतात?
1: नाही तर काय,
0: बरंच झालं की एका अर्थानं घरातली सगळी मंडळी एकत्र भेटतात त्या निमित्तानं. निवांत गप्पा टप्पा होत आहेत, असा योग तरी कधी येणार
1: काय. पण आता आमच्या लहान गावामध्ये अजूनही बरंचसं तसंच वातावरण आहे. इथे शहरी धकाधक तशी कमीच. तुमच्या मैत्रिणीलाही सुरुवातीला खटकलं असेल हो, पण त्यांनी पटकन जुळवून घेतलं.
0: मग मैत्रीण कोणाची म्हटलं?
3: काय गो उगाच एवढी काही खाल्ली अन्नाला जागायला नकोय. हा
5: बाबा, इकडे पटकन.
1: अगं काय गं, काय झालं?
5: आम्ही नाही सांगणार, हो लवकर या बघायला.
1: अगं पण
2: काही नाही, बेडूक आला असेल एखादा.
5: नाहीच मुळी, दुसरं कोणीतरी आलंय.
3: अहो बघा ना कोण आहे ते.
1: काय बघतो, ही राणी सुद्धा ना छोट्याशा गोष्टीचं एवढं अवडंबर माजवते की काही विचारायची सोय नाही.
5: काय म्हणालात बाबा, काही ऐकू येत नाहीये पावसाच्या आवाजात.
2: ते म्हणाले तू वेडी आहेस वेडी.
0: अरे थांब ना रे, ती एवढ्या उत्साहाने काय सांगते ते ऐक तरी. काय आहे ग बाहेर?
5: मावशी, कुत्र्याचं पिल्लू. पी आय एल एल ओ ओ, पिल्लू.
1: हा तिच्या एवढंच ना राणी.
2: ही राणी पण किती पोरकटासारखी वागते. पिल्लू काय पिल्लू?
5: हो बाबा लवकर या ना बाहेर, बघा ना ते किती थरथर कापते. पार भिजलंय होते. ए जरा जुनं फडकं किंवा टॉवेल देतेस. ए राजा, अडगळीच्या खोलीत जुनी पोते आहेत ना रे.
2: आता पोत्याचं काय करायचंय तुला?
5: अरे याच्यासाठी अंथरूण घालू, जमीन गार लागेल ना त्याला.
1: अरे म्हणजे काय आता हे लचाण आता घरी येणार का काय आपल्या?
5: थंडी वाजते. मग पावसात भिजायला सांगितलं होतं कोणी? वेडा.
1: पोत बीत काही नकोय, काय लागेल ते बशी दोन बशा, गरम दूध द्या आणि पाऊस थांबला ना की हाकलून लावा त्याला एकदा.
5: हो पण अहो बाबा, बाबा प्लीज, एवढ्या पावसात कुठे जाणार होते?
1: नाही काही नाही,
5: सांगा ना बाबा. केवढंच आहे हो बिचार, हरवलंय आधीच, पार भेदरून गेले.
1: आपल्याला नकोय.
2: आणि मुद्दाम पत्ता शोधत तुझ्या आश्रयाला आलाय.
5: ए तू गप रे, सारखं मध्ये मध्ये बोलू नकोस. आता आलंच आहे तर आपण पाळलं तर त्याला.
1: माफ करा, एवढी दोन माकडं पाळलीत ना तेवढी पुरेशी आहेत मला.
3: ए राजा, तुला कुत्रा आवडतो की नाही खरं सांग बघू.
1: काही लाडीगुडी नकोय बरं का, कुत्रा नुसता आवडून चालत नाही. अरे पण त्याची खूप भरपूर ताबेदारी करावी लागते.
3: हो
1: बरं का, भाकऱ्या बडवाव्या लागतात ना त्यांना समजतं बरोबर.
5: हो का रे टॉमी, तू खातोश भाकल्या?
2: ही टॉमी नको म्हणू.
5: मग काय म्हणू म्हणावं? विकी, बॉबी की टायगर?
2: झाली आता सगळी ना. आपण त्याला प्रताप सिंह म्हणूया.
0: तो कुत्रा आहे ना, मग त्याला सिंह काय म्हणतोस?
2: सिंहासारखा रुबाबदार कुत्रा प्रताप सिंह. काय बाबा कसाय चॉईस?
1: अगदी भिकार.
2: जाऊ द्या, तुम्हाला विचारण्यात अर्थ नाही. ए तुला काय सुचवायचंय?
3: मी अजून तसा काही विचारच केला नाहीये.
1: माझा विचार म्हणाल तर तसा मस्त पैकी पक्का आहे बर का. ते लचाण घरात नको
5: बाबा.
1: हे बघ पाऊस थांबला की सोडून द्यायचंय त्याला.
5: असं नका ना म्हणू बाबा प्लीज. अहो बघा ना त्याच्याकडे, आपला वाघ्या कसा कावरा बावरा बघतोय सगळ्यांकडे.
2: वाघ्या?
5: मग कोणाचं नाव पाहिजे सर्वांनी सांगा बरं.
6: काय करताय रे सगळे मिळून, मला नीट कळत नाहीये.
1: अण्णा बरं का, आपले कुलदीपक कुत्र्याचं बारसं करतायत. आता तुम्हालाही काही नाव सुचत असेल तर तुमचंही होऊन जाऊ द्यात.
6: जय, हे नाव कसं वाटतंय.
0: का ग एकटीच अंधारात बसलीस?
3: काही नाही, ठीक आहे चल ना.
0: अगं मी म्हटलं ही कुठे सगळे गायब झाले कळलंच नाही, आणि पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही.
3: त्याची तीच तर मजा असते. धो धो.

0: पडतो. पण हवा तिथे पडेलच असं नाही.
1: रेवा, हे बघ, माझ्यापासून काही लपवू नकोस. काय झालं?
0: तरी ते आपलं आपण इथं आले.
1: कुणाबद्दल बोलतीयस तू?
0: ते कुत्र्याचं पिल्लू ग, ते आपलं आपण आलं इथं, वाट चुकून भिजलं म्हणून आडोशाला आलं. बाहेर रखडत होतं, ते ह्यांनी आत आणलं.
1: तू काय बोलतीयस रेवा? मला नीट समजत नाहीये.
0: खास काही नाही ग, उगाच मनात आलं. चुकून माकून घरात आल्याला 10 मिनिटं झाली नाहीत, तर त्याच्या नावाची केवढी उठाठेव पडली सगळ्यांना. आणि मला इथे येऊन 10 महिने झाले ग, थोडे थोडके नाहीत, 10 महिने. मला एखादं नाव असावं असं नाही वाटलं कोणाला. कबूल आहे, मला कोणी आई नाही म्हणणार, कबूल आहे. पण ताई, माई, अक्का, नन्नी, वहिनी काहीतरी तरी म्हणाल की नाही. मला कपडे, दागिने, प्रतिष्ठा, मान, पैसा सगळं धो धो दिलं ग ह्या लोकांनी. पण त्या आधी एक साधसं नाव दिलं असतं.

0: रसिक हो, आताच आपण ऐकत होतात नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सहभागी कलाकार सुधीर मुंगी, जयश्री कुलकर्णी, मानसी वझे, अवंती चितळे, जुईली गोरे आणि राजीव कुलकर्णी. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य पाऊस आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.